0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: शनिवारी सकाळी 10 ते 3 पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर प्लॉट नंबर 51 स्वातंत्र्य सैनिक कॉलनी लिटल एंजल शाळेसमोर नागेश्वरवाडी रोड निराला बाजार छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट नंबर 9422653331
1: लागा गोरी गुजरिया से नेहा हमार होई गवा सारा चौपट मोरा रोजगार।

0: नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: जाते तो बात है.
3: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM. साथ है तो बात है. आज महात्मा गांधी यांची जयंती आपण साजरी करत आहोत. या जगात सर्वात जास्त म्हणजे 1 लाखांपेक्षा जास्त पुस्तके महात्मा गांधींवर लिहिली गेली आहेत. जगातील 70 देशांमध्ये गांधींचे पुतळे आहेत. जगातल्या 150 अधिक देशांनी गांधींच्या स्मरणात टपाल तिकिटे काढली. जगातील 600 अधिक विद्यापीठांत गांधी आणि त्यांचे विचार शिकवले जातात. असा हाडामासाचा माणूस या पृथ्वी तलावर होऊन गेला, यावर पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही असे अल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञांचे मत आहे. संयुक्त राष्ट्र संघटना गांधींचा जन्मदिवस जागतिक शांतता दिवस म्हणून पाळते आणि त्यांचा मृत्यूदिन हा भारत देश हुतात्मा दिन म्हणून पाळतो. रवींद्रनाथ टागोरांनी गांधींना महात्मा गांधी उपाधी दिली. सुभाषचंद्र बोस यांना गांधींमध्ये राष्ट्रपिता दिसले. टागोरांनी किती लोकांना महात्मा ही उपाधी दिली. सुभाष बाबूंनी किती लोकांना राष्ट्रपिता संबोधले हा विचार आपण कधीच करत नाही. नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, बराक ओबामा यांसारखे जागतिक दर्जाचे नेते इतरांचे प्रेरणास्थान असतात, पण त्यांचे प्रेरणास्थान कोण तर महात्मा गांधी. सरदार वल्लभभाई पटेलांसारखे लोहपुरुष, पंडित जवाहरलाल नेहरू सारखे विद्वान, डॉक्टर राजेंद्र प्रसादांसारखे अभ्यासू नेते, अशा अनेक प्रचंड ताकदीच्या नेत्यांनी गांधींचे नेतृत्व एकमुखाने स्वीकारले. मोतीलाल नेहरू, देशबंधू दास यांनी त्यांच्या एका हाकेसरीशी आपली 1000 रुपयांची वकिली सोडून आपली राजवाड्यासारखी घरे राष्ट्राला अर्पण केली. मोतीलाल नेहरू, देशबंधू दास, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि राजेंद्र बाबू यांसारख्या देशातल्या अनेक नामांकित वकिलांनी जिल्हा पातळीवरील वकिलांनी वकिली सोडली, न्यायालयांवर बहिष्कार टाकला, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सोडले. अनेक सरकारी अधिकारी कर्मचारी आपल्याला चांगला सरकारी पगार सुरू असताना त्या पगारावर पाणी सोडून नोकरीतून बाहेर पडले. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे शेतसारा बंदीची चळवळ चालवली. गांधींच्या नेतृत्वात झालेला एवढा मोठा लोकलढा, लोकसंघर्ष जगाच्या इतिहासात पूर्वी कधीच कुठे झाला नाही. गांधींना त्यांच्या जिवंतपणी लाभलेल्या अनुयायांनी एवढी संख्या त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतरही या संपूर्ण जगात कुणाला कधीच लाभली नाही. ज्या ब्रिटिशांच्या विरोधात हा माणूस आयुष्यभर लढला, त्यांना सळो की पळो करून सोडले, त्यांना भारतातून परत जाण्यास भाग पाडले, त्याच ब्रिटिशांनी आपल्या पार्लिमेंट समोर महात्मा गांधींचा पुतळा उभारला. ही गांधींची मजबुरी की मजबूती, या सर्व बाबींमध्ये गांधी कुठे मजबूत आहेत. गांधींना मोठेपणा देणे ही गांधींची नाही तर त्या इतर सर्वांची मजबुरी आहे, तीच गांधींची मजबूती आहे, हीच त्यांच्या विचारांची खरी ताकद आहे. अशा या राष्ट्रपिताच्या बाबतीत काही गैरसमज आजही समाजामध्ये निदर्शनात येत आहेत. त्याचाच आढावा आजच्या गांधीजी आणि गैरसमज या कार्यक्रमात आपण घेणार आहोत.

0: गांधीजींविषयी गैरसमज. गांधीजींमुळे स्वातंत्र्याला उशीर झाला. स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी काय केले?
1: फक्त 1 लाखाच्या आत संख्या असणाऱ्या इंग्रजांना 30 कोटी भारतीय का हकलू शकले नाहीत यासाठी आपल्याला भारतातील तत्कालीन स्थिती समजून घ्यावी लागेल. सन 1857च्या उठावाला राजे रजवाडे, संस्थानिकांचा आणि जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. या उठावाला सर्वमान्य नेता मिळू शकला नाही. शिवाय साधन सामग्री, अनुभव आणि मनोधैर्य यात इंग्रज वरचढ ठरले. सन 1857चा उठाव झाल्यानंतर या उठावात पराभूत झालेले आणि एकाकी अवस्थेत राहिलेले काही सैनिक आणि समूह स्वातंत्र्यासाठी सशस्त्र कारवाया त्यांच्या परीने करत राहिले, परंतु त्यांना कधीच संघटित किंवा राष्ट्रीय स्वरूप येऊ शकले नाही. हा मोठा भारत देश, त्याचे प्रचंड क्षेत्रफळ, प्रवासाच्या साधनांचा अभाव, वेगवेगळ्या भाषा, धर्म, संस्कृती यामुळे अनेक अडचणी होत्या. आज आपल्याला जो वैविध्यपूर्ण देश आवडतो, त्याची हीच विविधता त्या काळी क्रांतिकारकांची सर्वात मोठी अडचण होती. पंजाबला जर एखादा उठाव सुरू झाला तर संयुक्त प्रांतात म्हणजेच उत्तर प्रदेशात पोहोचेपर्यंत पंजाबात विझत होता. महाराष्ट्रात जर एखादी चळवळ सुरू झाली तर ती ओरिसाला पोहोचेपर्यंत महाराष्ट्रात विझून जायची. जर सर्व एकत्र मोजले तरी या सशस्त्र क्रांतिकारकांची संख्या हजारातही नव्हती. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट देशात सुरू झाली 1757 सालापासून. नंतर 1858 पासून सत्ता ब्रिटिश सरकारच्या हातात आली. गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले 1915 साली. मग 1757 ते 1915 या 185 वर्षात गांधी कुठेच नव्हते. ना गांधींची अहिंसा होती, कुणालाच शस्त्र उचलण्यापासून गांधींनी मनाई केली नव्हती. मग का देश स्वतंत्र होऊ शकला नाही? गांधी 1915 भारतात येतात, 1920 स्वातंत्र्य लढ्याचे नेते होतात आणि 1947 साली स्वातंत्र्य मिळते. म्हणजे अवघ्या 27 वर्षात देश स्वतंत्र होतो. काही इंग्रज अधिकाऱ्यांना मारून स्वातंत्र्य मिळणार नाही तर जाती धर्मात विभागल्या गेलेल्या देशाला आधी एकसंघ केले पाहिजे. हे स्वातंत्र्य माझ्यासाठी सुद्धा आहे ही भावना त्यांच्या जागृत करून त्याला या स्वातंत्र्य लढ्याच्या केंद्रस्थानी आणले पाहिजे हे गांधींनी ओळखले होते. स्वातंत्र्य म्हणजे केवळ अभिजनांसाठी किंवा उच्चवर्णीयांसाठी इतकीच गांधीपूर्व स्वातंत्र्याची व्याख्या होती. परंतु गांधींनी सर्वांसाठी सर्वांगाने समान स्वातंत्र्य अशी नवी स्वातंत्र्याची व्याख्या आणली. बहुजन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होतील तरच त्यांना सत्तेत सहभागी करून घेऊ शकू हे गांधी जाणून होते. गांधीजींनी स्वातंत्र्य आंदोलनाशी बहुजन समाज जोडला. स्त्रियांना स्वयंपाकघरातून रस्त्यावर उतरवून आंदोलनकर्त्या बनवले. सर्वच धर्मियांना एक सूत्रात गुंफून ब्रिटिशांविरोधात देशव्यापी लढा उभारला. कधीच घराच्या बाहेर न निघणाऱ्या स्त्रियांमध्ये सुद्धा रस्त्यावर येऊन मार खाण्याची, जीव देण्याची, निधड्या छातीने बंदुकीच्या गोळ्या झेलण्याची असामान्य हिंमत गांधींनी निर्माण केली. हिंसक लढा दडपण्यासाठी ब्रिटिश सरकार तयार होते. सशस्त्र लढा असता तर यांना गोळ्या घालून ठार मारता आले असते किंवा दडपशाहीने गुन्हे दाखल करून फाशी दिली गेली असते. परंतु या अहिंसक लढ्यांना कसे उत्तर द्यावे हे ब्रिटिशांना सुद्धा कळेना. असा आगळा वेगळा विरोध ते जगामध्ये पहिल्यांदाच अनुभवत होते. या कृषी प्रधान देशात खेड्यात राहणाऱ्या 75% जनतेला इंग्रजांचे राज्य संपले पाहिजे, माझा भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे असे जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत देश स्वतंत्र होणे आणि येथे लोकशाही स्थापन करता येणे शक्य नाही हे गांधींना कळून चुकले होते. सर्वसामान्य जनतेला जर स्वातंत्र्य लढा आपला वाटला नाही, त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली नाही, तर मागासलेपणा आणि अज्ञानापायी देशात हुकुमशाहीचा धोका निर्माण होतो. देशातील अनेक संस्थाने खालसा करून संघराज्य निर्माण करण्याचा निर्णय जर जनतेवर सोडला असता आणि जनतेला स्वातंत्र्याचा अर्थच माहिती नसता तर कदाचित लोकांनी आपल्या सोयीच्या संस्थानात जाऊन त्या संस्थानांची हुकुमशाही स्वीकारली असती.

0: गांधीजी विषयी गैरसमज. गांधींनी भारताचे हक्काचे 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यायला लावले.
1: आपल्याकडे दोन भावांमध्ये हिस्से वाटणी होते तशी भारत पाकिस्तानात वाटणी झाली. या वाटणीमध्ये फाळणीच्या पूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात शिल्लक असलेल्या 375 कोटी रुपयांच्या रोख रकमेची सुद्धा वाटणी करण्यात आली. या 375 कोटींपैकी 75 कोटी रुपये पाकिस्तानच्या तर उर्वरित 300 कोटी रुपये भारताच्या हिश्श्यावर आले. त्यावेळी या हिस्से वाटणीत मंजूर झालेल्या 75 कोटी रुपयांपैकी 20 कोटी रुपये तात्काळ पाकिस्तानला देण्यात आले तर उरलेले 55 कोटी रुपये पाकिस्तानला नंतर देण्याचे ठरले. हा करार लॉर्ड माउंट बॅटन यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी पाकिस्तानकडून लियाकत अली आणि गुलाम मोहम्मद तर भारताकडून पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हजर होते. या दोन्ही देशांच्या प्रतिनिधी समोर लॉर्ड माउंट बॅटन यांनी एक निवेदन वाचून दाखवले. त्याप्रमाणे फाळणीमधून उद्भवलेल्या संपूर्ण प्रश्नांबाबतचा तोडगा निघेपर्यंत 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्याविषयीचा करार अंतिम समजू नये आणि त्याला प्रसिद्धीही देऊ नये असे ठरले होते. हा करार दोन देशात झालेला आंतरराष्ट्रीय करार आहे. पाकिस्तानला 75 कोटीपैकी 20 कोटी रुपये दिलेले आहेत आणि पाकिस्तानच्याच हक्काचे 55 कोटी रुपये अजून द्यायचे बाकी आहेत. हा करार केला पंडित नेहरू आणि सरदार पटेलांनी. गांधींचा याच्याशी दूरपर्यंत संबंध नाही. म्हणजे 55 कोटी रुपये हे पाकिस्तानच्या हक्काचे होते, ते भारताने दान किंवा देणगे म्हणून दिले नाहीत हे सिद्ध होते. आता फाळणीच्या काळात देशात हिंदू मुस्लिम दंगली भडकलेल्या होत्या. अशा स्थितीत सर्वसामान्य जनतेला या कराराबद्दल इत्यंभूत माहिती असणे शक्य नाही. त्यावेळी खोटा प्रचार सुरू झाला की महात्मा गांधी म्हणत आहे पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्या आणि त्या 55 कोटींचा उल्लेख करताना हे विरोधक पाकिस्तानच्या हक्काचे न म्हणता पाकिस्तानला दान देणगी अनुदान म्हणून द्या म्हणत आहेत. आता अशा संघर्षाच्या परिस्थितीत असा खोटा प्रचार कानावर आल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये साहजिकच गांधींविषयी चीड निर्माण होईल. ते 55 कोटी रुपये देण्यात यावेत या मागणीला घेऊन दिनांक 13 जानेवारी 1948 पासून उपोषणाला बसले आणि भारत सरकारने पाकिस्तानचे 55 कोटी रुपये नाकारण्याचा निर्णय सरकारला बदलायला लावला असे अर्ध सत्य कळल्यानंतर देशभरातून काय प्रतिक्रिया उमटेल. पण सत्य शोधण्याच्या भानगडीत तेव्हाही कुणी पडले नव्हते आणि आज सुद्धा कुणी पडत नाही. 13 जानेवारी 1948 रोजी गांधी देशभरातील हिंदू मुस्लिम दंगली थांबाव्यात म्हणून दिल्लीत बेमुदत उपोषणाला सुरुवात करतात. 13 जानेवारीला उपोषण सुरू झाले आणि मंत्रिमंडळ बैठकीत 14 जानेवारी रोजी पाकिस्तानला 55 कोटी देण्याचा निर्णय झाला. जर गांधी 55 कोटी पाकिस्तानला मिळावेत म्हणून उपोषणाला बसले असते तर मंत्रिमंडळात हा निर्णय झाल्यानंतर 15 जानेवारीलाच गांधींचे उपोषण संपायला पाहिजे होते. परंतु गांधीने आपले उपोषण सोडले 18 जानेवारीला. कारण उपोषण दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्याकरिताच होते. दिल्लीतील सर्व धार्मिक सामाजिक आणि राजकीय संस्थांनी कायमस्वरूपी शांततेची लेखी हमी गांधींना दिली. त्यानंतर गांधींनी आपले 5 दिवसांचे उपोषण दिनांक 18 जानेवारी 1948 सोडले. गांधीजींनी म्हटले होते की नवजात स्वतंत्र भारताच्या सरकारने आपले करार पाळले नाहीत तर जगात भारताची अब्रू जाईल आणि पुढे देशोदेशांशी व्यवहार करण्याच्या कार्यात अडथळा येईल. भारताची विश्वासार्हता जाणे धोक्याचे ठरेल. स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर नुकताच भारताचा उदय झालेला होता. अशा वेळी दोन राष्ट्रात परस्परांमध्ये झालेले करार जर भारताने पाळले नसते तर आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितच त्याचा वाईट संदेश जगभरात गेला असता. कराराचा भंग करणारा देश अशी भारताची प्रतिमा मलिन झाली असती. नव्यानेच निर्माण झालेल्या राष्ट्राने स्वतःवर असा डाग लावून घेणे योग्य झाले नसते. भारताद्वारे दिला गेलेला शब्द पाळला जावा. कराराचा दिलेला शब्द मोडल्याचा आपल्या भारतावर कलंक लागू नये. देशाची मान कुठल्याच कारणाने खाली जाऊ नये म्हणून गांधींचे हे प्रयत्न होते. परंतु अर्ध सत्य सांगून गांधींना बदनाम केले गेले. पाकिस्तानला 55 कोटी रुपये दिले पाहिजेत असे म्हणणारे गांधी एकटेच नव्हते. लॉर्ड माउंट बॅटन, राजाजी आणि रिझर्व्ह बँकेचे तेव्हाचे गव्हर्नर चिंतामणराव देशमुख हे सर्वच पाकिस्तानला 55 कोटी रुपये दिले जावेत याच मताचे होते.

0: गांधीजींविषयी गैरसमज. सरदार पटेलांना डावलून नेहरूंना प्रधानमंत्री दिले.
1: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरदार पटेलांचं वय 72 वर्ष होतं तर नेहरूंचं वय 58 वर्ष. पटेलांचं शरीर अनेक आजारांनी खिळखिळे झालेलं होतं. त्यांची हृदय कमकुवत झालेले आणि त्यांना मधुमेह विकार होता. 1936 पासून त्यांच्या शारीरिक आजारांना सुरुवात झाली होती. देशाला त्यांच्या शक्तीसोबतच त्यांच्या आजारांचीही जाणीव होती. कुटुंबाबाबत सुद्धा सरदार पटेल दुःखी होते. त्यांच्या पत्नी झवेरबाई यांचं सन 1909 मध्येच निधन झालेलं होतं. पत्नी वारल्यानंतर त्यांची मुलगी मणिबेन हिने पटेलांची आयुष्यभर सचिव म्हणून सेवा केली. त्याकरता मणिबेन यांनी लग्न सुद्धा केलं नाही. गांधीजीच्या हत्येनंतर 1.5 महिन्यातच सरदारांना मोठा हृदयविकाराचा झटका आला. त्याही आजारी अवस्थेत सरदार पटेल आपली कामं करत राहिले. तब्येत आणखी खराब होत राहिली आणि 15 डिसेंबर 1950 रोजी मुंबईत सरदार पटेल यांचं निधन झालं. आधी सांगितल्याप्रमाणे 1947 भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरदार पटेलांचं वय 72 वर्ष होतं तर नेहरूंचं वय 58 वर्ष. 1936 पासून अनेक व्याधींनी पटेलांच्या शरीरावर ताबा मिळवला होता. आता वय 72 वर्ष होतं. अशा वेळी पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वतःवर घेण्याची त्यांची वैयक्तिकच इच्छा नसावी कारण ते कुणाच्याही दबावाला बळी पडणारे नव्हते. ज्यावेळी भारताच्या पहिल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होती त्यावेळी सरदार पटेलांचे उमेदवार होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि नेहरूंचा पाठिंबा होता राजगोपालचारी यांना. सरदारांचा पाठिंबा असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती झाले. जो माणूस आपला राष्ट्रपती बनवू शकतो त्याची जर इच्छा असती तर तो स्वतः पंतप्रधान होऊ शकला नसता का? सरदार कुणालाही दबणाऱ्यापैकी नव्हते. स्वतः गांधी अनेकदा म्हणत की तुम्ही समजता तसे सरदार माझे सारेच ऐकून घेत नाहीत. प्रसंगी ते मलाही त्यांचे म्हणणे ऐकायला भाग पाडतात. पंडित नेहरू हे अतिशय श्रीमंत कुटुंबातील असून सुद्धा त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांच्या उमेदीच्या काळातील 11 वर्ष तुरुंगात काढली होती. जुलै 1928 मध्ये कीर्ती या वृत्तपत्रात भगतसिंगांनी युवकांना केलेल्या आवाहनात युवकांनी वैचारिक मांडणी असलेल्या नेहरूंच्या मागे जायला पाहिजे असे सुचवले होते. नेहरू हे त्या काळी हॅरो आणि ऑक्सफोर्ड मध्ये शिकून आलेले होते. त्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडींची जाण होती. त्यावेळी देशाचे नेतृत्व करण्यासाठी नेहरू अगदी योग्य होते. नेहरूने त्या काळात 186 कोटी रुपये इतकी प्रचंड वैयक्तिक संपत्ती देशाला अर्पण करून टाकली. पण शेवटच्या क्षणाला त्यांच्या नावे एकही सातबारा नव्हता. 6 डिसेंबर 1950 आजारी असल्यामुळे सरदार पटेल अहमदाबादला जात होते. विमानात बसण्यापूर्वी पटेल आपले मित्र न वी गाडगीळ यांना म्हणतात, मी आता जगणार नाही, मला एक वचन द्या. पंडितजी सोबत तुमचे जे काही मतभेद असतील ते विसरून त्यांची साथ कधी सोडू नका. या प्रसंगानंतर अवघ्या 9 दिवसांनी सरदार पटेल यांचे निधन झालं. नेहरू बद्दल त्यांच्या मनात द्वेष असता तर काय सरदार पटेल असे बोलले असते? स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा निवडणूक सन 1951-52 मध्ये पार पडली. सरदार पटेलांचे सन 50 मध्येच निधन झाले होते त्यामुळे त्यांनी निवडणुकीला उभे राहण्याचा प्रश्नच नव्हता. 15 ऑगस्ट 1947 रात्री 12 वाजता व्हाईसरॉय माउंट बॅटन यांच्याकडून नेहरूंनी पंतप्रधान पदाची आणि पटेलांनी उपपंतप्रधान पदांची

शपथ घेतली. 15 डिसेंबर 1950 रोजी म्हणजेच स्वातंत्र्यानंतर अवघ्या 3 वर्षात सरदार पटेलांचे देहावसान झाले. आता या ठिकाणी जर सरदार पटेलांची प्रकृती चांगली असती त्यावेळी बहुमताने त्यांना पंतप्रधान करावे ही मागणी असती आणि पटेलांना पंतप्रधान केले असते तर याच गांधी विरोधकांनी जवाहरलाल नेहरूंसारखा तरुण अभ्यासू दूरदृष्टीचा आणि लोकप्रिय नेता सोडून पटेलांना पंतप्रधान केले म्हणून आगपाखड केली असती.

0: गांधीजींनी विषयी गैरसमज. गांधी हे मुस्लिमांचे लाड पुरवणारे मुस्लिम धारजीनी होते.
1: लखनौ करार जेव्हा झाला तेव्हा गांधीजी नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते. त्यांचा काँग्रेस प्रवेशही व्हायचा होता. सन 1920 नंतर गांधीजीचे नेतृत्व देशात आणि काँग्रेस पक्षात प्रस्थापित झालं. तेव्हा गांधीजी आणि काँग्रेस यांनी मुसलमानांना कोणतीच नवीन सवलत दिली नाही. उलट स्वातंत्र्यानंतर घटना लिहिताना या घटनेत मुसलमानांना कोणतेच विभक्त मतदारसंघ दिले गेले नाहीत. उर्दू भाषेला वेगळा दर्जा मिळाला नाही. आदी टिळकांनी लखनौ करारद्वारे मुस्लिमांना जे विभक्त मतदारसंघ आणि उर्दूला विशेष दर्जा दिला होता तो सुद्धा काढून घेण्यात आला. मुस्लिमांना धार्मिक आधारावर त्यांच्या संख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व सुद्धा दिलं गेलं नाही. गांधीजींनी भारत स्वतंत्र होताच विभक्त मतदारसंघ रद्द केले. मुसलमानांसाठी असणाऱ्या सर्व अधिकच्या योजना रद्द करून टाकल्या. ते मुसलमानाविषयी बंधुत्वाची आणि ऐक्याची भाषा बोलत आले. खिलाफतची चळवळ ही त्याचसाठी त्यांनी हाती घेतली होती की मुस्लिम स्वातंत्र्य लढ्यात सोबत यावेत. पण समाज म्हणून मुसलमानांची दुसरी कोणतीही राजकीय मागणी त्यांनी कधीच मान्य केली नाही. गांधीजी 27 वर्ष काँग्रेसमध्ये नेते होते. या 27 वर्षात एकामागे एक असे मुस्लिम गट काँग्रेसपासून फुटत बाहेर गेले. प्रथम जिना गेले, नंतर मोहम्मद शकीत अली, नंतर मोहम्मद शौकत अली, त्यानंतर मोहम्मद अली आणि नंतर खलीकुज्जमान गेले. ही गळती सुरूच होती. संपूर्ण हिंदू समाज गांधीजी की जय म्हणत काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आला होता. त्यामुळे मुस्लिम काँग्रेसला हिंदू संघटन म्हणत असत. हिंदू ज्या गांधीजींच्या मागे आहेत त्या गांधीजींना मुस्लिम धारजींनी म्हणायचे, म्हणजे गांधींना सोडून काही प्रमाणात का होईना हिंदू आपल्याकडे आकर्षित होतील अशी हिंदुत्ववाद्यांची योजना गांधीजी जिवंत असेपर्यंत तरी यशस्वी झाली नाही. जिनांनाही गांधीजींचे नेतृत्व कधीच मान्य नव्हते. राष्ट्रीय मान्यता पावलेले अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेसमध्ये असताना फक्त 5 वर्षापूर्वी भारतात आलेले गांधीजी सन 1920 मध्ये देशाचे पहिल्या क्रमांकाचे नेते बनलेले जिनांना मान्य नव्हते. गांधीजीची धोरणं हीच काँग्रेसची धोरणं बनली. काँग्रेस आपले नेतृत्व स्वीकारत नाही आणि मुस्लिमांमधील मोठा गट सुद्धा आपली आधुनिक विचारसरणी स्वीकारत नाही. या कारणामुळे वैतागलेले आणि निराश झालेले जिना शेवटी भारत सोडून इंग्लंडला राहायला गेले. जे मुस्लिम काँग्रेसला हिंदू संघटन मानत होते ते जिनांनी काँग्रेस सोडताच जिनांसोबत आले. जिना काँग्रेस सोडून मुस्लिम लीगमध्ये आले तेव्हा अलीगढ पीठचे समर्थक आणि देव बंगालचे मुस्लिम त्यांच्यासोबत आले. आणि ज्या दिवशी जिनांनी देशाची फाळणीची म्हणजेच पाकिस्तानची मागणी केली त्या दिवशी जिना देशातील संपूर्ण मुसलमानांचे सर्वोच्च नेते बनले. कारण त्यांना गांधीजींची आणि काँग्रेसची अखंड भारताची संकल्पना मान्य नव्हती. यावरून गांधीजींना जिनांचा आणि मुस्लिम लीगचा किती विरोध होता हे लक्षात येईल. फाळणीच्या वेळी नौखालीत मुस्लिमांची संख्या 90% आणि हिंदू फक्त 10% असल्यानं हिंदू धर्मीय लोक मोठ्या प्रमाणात दंगलीत बळी पडत होते. त्यावेळी नौखालीत फक्त एकटे गांधीजीच दाखल झाले. 15 ऑगस्टला दिल्लीत स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू असताना हा महात्मा नौखालीत दंगली शांत करीत वाचवत होता. 26 सप्टेंबर 1947 प्रार्थना सभेत गांधीजी म्हणाले, पाकिस्तानकडून न्याय मिळवण्याचा दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नसेल तर सरकारसमोर केवळ युद्धाचाच पर्याय शिल्लक राहील. ते हयात असताना सुद्धा पाकिस्तानबाबत त्यांची हीच भूमिका होती. पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी काश्मीरमध्ये लष्कर पाठवायला नेहरू आणि पटेलांना संमती देऊन अभिनंदन करणारे गांधीजी पाकिस्तानप्रेमी कसे असू शकतात? हिंदू धर्म माझा जीव आहे, गीता माझी माता आहे असे म्हणणारे गांधीजी कुणाला मुस्लिम दर्जाने वाटत असतील तर ते धन्य आहेत.

0: गांधीजींविषयी गैरसमज. सशस्त्र क्रांतिकारकांसाठी गांधीजींनी काय केले.
1: स्वराज्य प्राप्तीसाठी सुरू असलेली क्रांतिकारकांची हिंसक कृती गांधींना मान्य नव्हती, पण हा मूलभूत मतभेद वगळता क्रांतिकारकांच्या देशभक्तीबद्दल गांधींच्या मनात तिळभरही शंका नव्हती. देशासाठी प्राण देणारे हिंमतवान बहादूर लोक या शब्दात गांधीजी क्रांतिकारकांचा सन्मान करत. गांधीजींनी सशस्त्र क्रांतिकारकांसाठी देखील अखेरपर्यंत होईल ती मदत केली. आझाद हिंद सेनेतील अटकेत असलेल्या कैद्यांबद्दल ते म्हणतात, शस्त्र बळांद्वारे संरक्षण करण्याच्या कल्पनेशी जरी मी सहमत नसलो तरीही शस्त्रास्त्रांवर विश्वास ठेवणाऱ्या या माणसांच्या देशभक्तीकडे मी डोळेझाक करू शकत नाही. प्रांतिक स्वायत्तता देण्याच्या ब्रिटिशांच्या निर्णयानुसार झालेल्या निवडणुकात 11 पैकी 8 राज्यात काँग्रेसचे सरकार आले. काँग्रेसची मंत्रिमंडळे ज्या राज्यामध्ये आली तेथील राजबंद्यांची तात्काळ मुक्तता केली गेली. अशी मुक्तता झालेल्यांमध्ये क्रांतिकारकांचा सुद्धा समावेश होता. हिंसेचा आरोप असलेले कैदी अनेक राज्यातील तुरुंगात होते. कुणाला 50, कुणाला 20, तर कुणाला 10 वर्षांची शिक्षा झाली होती. असे कैदी पंजाब बंगाल राज्यातील तुरुंगात जास्त प्रमाणात होते. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार नव्हते त्या बिगर काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्यांना गांधी भेटले आणि कैद्यांना भेटण्याची परवानगी गांधींनी मागितली. ज्या कैद्यांनी अहिंसेचे पालन करण्याचे वचन दिले त्यांना गांधींच्या जबाबदारीवर मुक्त करण्यात आलं. अशा कैद्यांची संख्या 1100च्या घरात गेली होती. सुभाषचंद्र बोस यांच्या पुतणीचा पती त्यावेळी तुरुंगात होता, त्यालाही गांधींनी सोडवले. विजयकुमार सिन्हा हे संयुक्त प्रांतातले, पण त्यांना लाहोरच्या कोर्टाने शिक्षा केली होती. त्यांचीही सुटका गांधीजींच्या याच प्रयत्नांमुळे झाली हे त्यांनी त्यांच्या चरित्रात लिहून ठेवलं आहे. दिल्लीच्या तुरुंगात असलेले विश्वनाथ, वैशंपायन, भवानी साह्य आणि ज्वालाप्रसाद या 3 क्रांतिकारकांची कहाणीही अशीच आहे. त्यातले वैशंपायन हे भगतसिंगांचे सहकारी होते. राहुल संस्कृतायन हे इतिहासकार, अधिकारी आणि ईश्वरभाई पटेल हे अभ्यासक या दोघांनी पृथ्वीसिंहांची जी चरित्रे लिहिली त्यात पृथ्वीसिंह आझाद यांना वाचविण्यासाठी गांधींनी केलेल्या प्रयत्नांचं सविस्तर वर्णन केलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटमध्येही ज्यांचा उल्लेख व्हायचा ते सातारा सांगलीत ब्रिटिश सरकारच्या समांतर प्रतिसरकार चालविणारे महान क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील सुद्धा स्वतःला गांधीवादी म्हणत. जसा ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविला तसा महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याचा वेद या एडे गावच्या रेड्यांकडून वदवित आहेत अशी ती भाषणाची सुरुवात करून नाना पाटलांच्या मनात गांधींचे काय स्थान होते हे आपल्या लक्षात येतं. गांधींना कायम विरोध करणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांच्या सुटकेसाठी सुद्धा स्वतःहून खूप प्रयत्न केले होते. संपूर्ण काँग्रेस त्यासाठी राबविली. अधिवेशनात सावरकरांच्या सुटकेचा ठराव घ्यायला त्यांनीच भाग पाडलं.

0: गांधीजींविषयी गैरसमज. गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले ते सनातनी असून चातुर्वर्णीय पाळत होते.
1: जे लोक गांधींना मुस्लिम धार्जिणे म्हणत असतात तेच लोक त्यांना मनुवादी सनातनी सुद्धा म्हणत असतात. हे दोन्ही परस्पर विरोधी आरोप आहेत. कोणत्याही मार्गाने असो गांधी बदनाम झाला पाहिजे हे त्यांचं अंतिम उद्दिष्ट असतं. सुरुवातीची काही वर्षे सोडली तर महात्मा गांधींचं संपूर्ण आयुष्य जाती निर्मूलनाकरिता खर्ची पडलं आहे. गांधींवर स्वातंत्र्य लढ्याची सर्वात मोठी जबाबदारी होती. ती जबाबदारी चोख पार पाडताना गांधीजी अनेक आघाड्यांपैकी अस्पृश्यता निवारणाच्या आघाडीवर सुद्धा अतिशय असामान्य असे कर्तृत्व गाजवत होते. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या मनातली अस्पृश्यता काढली आणि महात्मा गांधींनी सवर्णांच्या मनातील अस्पृश्यता अस्पृश्यतेची भावना काढली. एका घटनेचा इथं उल्लेख करणं आवश्यक आहे. जेव्हा स्वातंत्र्य जवळ आलं होतं त्यावेळी 27 जून 1947 ला काँग्रेसला पाठविलेल्या पत्रात गांधी म्हणतात, मला करणे जमलं असतं तर देशाच्या राष्ट्रपती पदावर मी भंगी समाजातील एका तरुण मुलीची निवड केली असती. केवळ 17 वर्षांची मुलगी इंग्लंडची राणी आणि ब्रिटिश साम्राज्याची सम्राज्ञी होऊ शकत असेल तर आपल्या समाजाविषयीचं प्रेम असलेली एखादी दलित मुलगी आपली राष्ट्रपती का होऊ नये. हे गांधीजींचे विचार काय दर्शवितात. काँग्रेसच्या राजकीय व्यासपीठाला कोणत्याही प्रकारे सामाजिक प्रश्नांचा विटाळ नको आणि तसं झाल्यास ते व्यासपीठच पेटवून देऊ इतकी प्रखर विरोधी भावना गांधीपूर्व काँग्रेस पक्षात होती. इतक्या तीव्र विरोधानंतर सुद्धा गांधी नागपूरच्या 1920 काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव स्वतः मांडतात. तो काय, गांधी मनुवादी आहेत म्हणून? जर गांधी चातुर्वर्ण मानणारे असते तर सनातन्यांचा कट्टरवाद्यांचा विरोध पत्करत बसले असते. अस्पृश्यता ही धर्माने मान्य केलेली बाब नाही तर ती सैतानाची करामत आहे. सैतानाने नेहमीच धर्मग्रंथाचा आधार घेतला आहे असं गांधी अस्पृश्यतेबद्दल म्हणत. अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही आणि जर तसं असेल तर मग असा हिंदू धर्म मला नको. मी हिंदू धर्मावर प्राणापेक्षाही अधिक प्रेम करत असल्यानं मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होऊ लागला आहे. मला वाटतं की अस्पृश्यता जिवंत राहिल्यापेक्षा हिंदू धर्मानेच मरून जावं. या वाक्यांवरून गांधीची अस्पृश्यतेविषयीची भूमिका आपल्याला लक्षात येते. गांधी म्हणायचे, वेदांनी अस्पृश्यतेला मान्यता दिल्याचं जर कुणी सनातनी सिद्ध करत असेल तर मी वेद सोडून देईल पण अस्पृश्यांना सोडणार नाही. आफ्रिकेतून आल्यानंतर गांधींनी अहमदाबादमधील कोचरब येथे आश्रम सुरू केला असताना ठक्कर बाप्पांनी पाठविलेल्या एका अस्पृश्य कुटुंबाला ठेवल्यामुळे गांधींनी आपल्या कुटुंबासह संपूर्ण आश्रमवासियांचा विरोध पत्करला. ज्यांना जायचं असेल ते इथून जाऊ शकतात असं त्यांनी कस्तुरबांना सुद्धा सुनावलं. गांधींनी एका अस्पृश्य जोडप्याकरिता आपला परिवार आणि आपली पत्नी आपल्या आश्रमाला रसद पुरवणारे श्रेष्ठी यांची सुद्धा पर्वा केली नाही. यावरून गांधी सनातनी वाटतात. अस्पृश्यता निवारणाचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी इंग्रजीत हरिजन, हिंदीत हरिजन सेवक आणि गुजरातीत हरिजन बंधू ही साप्ताहिकं त्यांनी सुरू केली. या सर्व पत्रांचं काम गांधी स्वतः करत होते. एरवडा तुरुंगातून सुटल्यावर गांधींनी 12,500 महिलांची मोठी हरिजन यात्रा काढली. यावेळी उच्चवर्णीयांमध्ये भयंकर खळबळ माजली, संतापाची लाटही उसळली. ही हरिजन यात्रा रोखण्याचेही प्रयत्न झाले. इतकंच नाही, याच हरिजन यात्रेदरम्यान पुण्यात गांधींवर बॉम्ब हल्लाही झाला पण त्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याबद्दल सविस्तर माहिती अगोदरच्या प्रकरणात आलेलीच आहे. यावरून अस्पृश्यता निवारण करणाऱ्या गांधींना किती भयंकर याची आपण कल्पना करू शकतो. 4 जून 1927 महात्मा गांधीजींचा संदेश बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरातून निघून गेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंतकरणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत. ही अस्पृश्यता ताबडतोब नष्ट

केली नाही तर हिंदू धर्म नामशेष झाल्या वाचून राहणार नाही असंही गांधीजीचं मत असल्याचं बाबासाहेब पुढे सांगतात. यावरून गांधीजी सनातनी वाटतात.

समज गैरसमज एका गालावर चापट मारली तर मी दुसरा गाल पुढे करेल. गांधीजींची अहिंसा. हरिजन यात्रा सुरू असताना त्या दरम्यान गांधींनी एका गालावर चापट मारली की दुसरा गाल समोर करेल हे वाक्य म्हटले होते, पण त्याचा संदर्भ वेगळा होता. दलितांवर सर्वांनी आतापर्यंत इतका अन्याय अत्याचार केला आहे की दलितांनी माझ्या एका गालावर जरी चापट मारली तरी मी दुसरा गाल समोर करेन आणि तरी सुद्धा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन होणार नाही अशा अर्थाचे ते वाक्य होते. मात्र यातला दलितांचा संपूर्ण संदर्भच वगळून फक्त एका गालावर चापट मारली की दुसरा गाल समोर केला पाहिजे इतके सांगितले जाते. सन 1925 मध्ये इंग्रजांनी भारतात आणलेल्या शस्त्रबंदी कायद्याला त्यांनी विरोध केला. गांधींचा शस्त्राला विरोध नाही, पण शस्त्राचा वापर कायदेशीर आणि असहाय्यांच्या मदतीसाठीच केला पाहिजे असे गांधीजी म्हणतात. दिनांक 26 सप्टेंबर 1947 रोजी गांधी म्हणाले की न्याय मिळवण्याकरिता जर कोणताच मार्ग शिल्लक नसेल तर पाकिस्तान सोबत युद्ध करणे अहिंसेच्या विरुद्ध नाही. ही गांधींची अहिंसा होती. गांधींची अहिंसा म्हणजे भित्रेपणा नव्हता. गांधी म्हणत केवळ भ्याडपणा आणि हिंसा यातूनच निवड करावी लागणार असेल तर मी हिंसेची निवड करण्याचाच सल्ला देईन. आत्मरक्षणाकरिता व निराधारांचे रक्षण करण्याकरिता आलेली हिंसा ही भित्रेपणाने केलेल्या आत्मसमर्पणापेक्षा कितीतरी अधिक मर्दुमकीय कृत्य आहे. भ्याडपणाने केलेले आत्मसमर्पण ना पुरुषाला शोभा देते ना स्त्रीला. पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर आजचा बांगलादेश येथे नौखाली जिल्ह्यातील स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आहेत हे ऐकून वयाच्या 79 व्या वर्षी गांधींनी अनवाणी एकाकी कोणतेही सरकारी संरक्षण न स्वीकारता खेड्यापाड्यात व घराघरात गेली आणि अत्याचार थांबवला. गांधीजींच्या अहिंसेच्या नावाने बोटे मोडणारे हिंसेचे पुजारी मात्र आपल्या घरात बसून काठे आपटत राहिले. गांधी स्वतः शाकाहारी होते, परंतु जर एखादा शाकाहारी मनुष्य श्रीमंत बनण्यासाठी गरिबांचे आर्थिक शोषण करत असेल, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करत असेल, तर अशा शाकाहारी माणसापेक्षा चांगली वागणूक असणारा मांसाहारी माणूस कधी श्रेष्ठ असतो असे ते म्हणत. जेव्हा प्लेगच्या साथीने माणसे मरत होती तेव्हा ही साथ उंदरांमुळे पसरते, म्हणून उंदीर मारायला पाहिजे आणि साप जाऊन मुले मरण्यापेक्षा सापाला मारले तर मला वाईट वाटणार नाही असे गांधीजी म्हणत. असा प्रॅक्टिकली जीवनाचा विचार करणारे गांधीजी होते. आयुष्यात ज्याच्यावर 5 ते 6 वेळा भीषण हल्ले झाले तरी जी व्यक्ती पोलीस सुरक्षा कठोरपणे नाकारतो ती व्यक्ती डरपोक असेल की निर्भय. आज देशात एकूण नेत्यांपैकी एक तरी इतका हिंमतवान आणि निर्भय नेता किंवा व्यक्ती शोधून सापडणार नाही.

समज गैरसमज गांधींमुळेच भारताची फाळणी झाली म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली. पाकिस्तान निर्मितीची बीजे ही टिळक आणि जिना यांच्यात सन 1916 मध्ये झालेल्या लखनौ करारामुळे रोवली गेली. यात मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला मान्यता देण्यात आली. उर्दू भाषेला विशेष दर्जा दिला गेला. मुस्लिमांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाहून जास्त प्रतिनिधित्व दिले गेले. इथेच पाकिस्तानचा पाया रचला गेला. त्यानंतर सन 1937 मध्ये हिंदू महासभेच्या अधिवेशनात विनायक सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. गांधींनी आयुष्यात कधीच एकदाही फाळणीला पोषक असे ना वक्तव्य केले ना कृती केली, पण हा फाळणीचा आरोप लावणाऱ्या आणि अखंड हिंदुस्थानाच्या बाता मारणारे नेते प्रत्यक्षात फाळणी झाली, तेव्हा त्यांनी फाळणी रोखण्यासाठी कवडीचेही प्रयत्न केले नाहीत. साधा निषेध नोंदवला नाही. फाळणी रोखण्याचा कोणता उपाय होता का? तुम्ही तो उपाय गांधी, नेहरू, पटेल, जिनांना सांगितला का? तर नाही. फाळणी थांबवणे सोडा, परंतु फाळणी वेळी हिंदू मुस्लिम वाद वाढून फाळणीसाठी पोषक वातावरण निर्माण केले होते, त्यामुळे फाळणीला मदतच झाली हे ते सांगत नाहीत. हा देश तुटू नये, अखंड राहावा या उद्देशाने गांधींनी जिनांना तुम्हीच या अखंड देशाचे पहिले पंतप्रधान व्हा असे म्हणून अनेकदा विनवले. गांधींनी त्यांना देऊ केलेले अखंड हिंदुस्थानचे पंतप्रधान पद स्वीकारण्यापेक्षा एका नव्या राष्ट्राचा निर्माण संस्थापक होणे ही गोष्ट जिनांच्या लेखी जास्त महत्वाची होती. माझ्या देहाचे तुकडे झाल्यानंतरच या देशाचे तुकडे करा असे म्हणून फाळणीला सुरुवातीपासूनच विरोध करणारे महात्मा गांधी सुद्धा शेवटी हतबल झाले. भारताचे दोन तुकडे करून माउंट बॅटनने इंग्लंडला परत जाण्याचा निर्णय घेतला. तिथे आपण काय पराक्रम केले ते त्याने लंडन मधल्या विशाल सभेत सांगितले. तो म्हणाला, आम्ही लवकर फाळणी करण्यात यशस्वी झालो. एक माणूस फाळणीला राजी नव्हता, पण त्याला आम्ही दूर ठेवले. फाळणीसाठी दोन लोकांना राजी करणे जरुरी होते. त्याशिवाय काँग्रेस वर्किंग कमिटी फाळणीला मान्यता देणार नव्हती. आम्ही कृष्ण मेनन यांना सोबतीला घेऊन नेहरूंना व व्ही पी मेनन यांना हाताशी धरून सरदार पटेलांना राजी केले. जो माणूस फाळणीला कदापि तयार होणार नव्हता त्या महात्मा गांधींना बाजूला ठेवण्यात आले. हे माउंट बॅटन यांचे हे भाषण लिखित स्वरूपात आजही उपलब्ध आहे. यावरून काय सिद्ध होतं? तर इंग्रजांनी फाळणीची सुरुवातीपासूनच तयारी केली, परंतु गांधींचा फाळणीकरिता असा एक तरी प्रयत्न दाखवून द्या, कुठेतरी कोणती कृती सांगा की ज्यावरून कोणी म्हणू शकेल की गांधींनी देशाची फाळणी केली. उलट पक्षी गांधींना ज्या सर्व गुण्यागोविंदाने नांदतील असे सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष भारत राष्ट्र पाहिजे होते.

0: समज गैरसमज. सुभाषचंद्र बोस यांना गांधीजींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काढले.
1: सुभाषचंद्र बोस त्या काळात ICS झालेले. मोठ्या पगाराच्या सरकारी नोकरीच्या मागे न लागता स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या चळवळीत सामील झाले. भारतात आल्यानंतर सुभाषबाबू जेव्हा गांधींना भेटले त्यावेळी सुभाषबाबूंनी काँग्रेसचे नेतृत्व करावे असा सल्ला गांधीजींनीच त्यांना दिला. सन 1938 हरिपुरामधल्या काँग्रेस अधिवेशनात सुभाषबाबूंच्या अध्यक्षपदासाठीचा प्रस्ताव स्वतः गांधींनी मांडला होता. त्याला सर्व सदस्यांची मान्यता मिळाली होती आणि सुभाषबाबू काँग्रेसच्या अध्यक्षपदावर सन्मानपूर्वक आरूढ झाले होते. सन 1939 त्रिपुरामध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले. महात्मा गांधी या अधिवेशनाला हजर नव्हते. ते राजकोटला ब्रिटिश सरकारच्या दडपशाही विरोधात उपोषण करत होते. या अधिवेशनात कुणीतरी नवीन सदस्य निवडला जावा असे काँग्रेसच्या कार्यकारिणीचे मत होते. तर पुन्हा मीच अध्यक्ष असलो पाहिजे असा नेताजींचा आग्रह होता. या कार्यकारिणीचा विरोध याकरिता की काँग्रेसची स्पष्टपणे हिटलरच्या विरोधी भूमिका आल्यानंतर सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस कार्यकारिणीतील कुणालाही विश्वासात न घेता अतिशय गुप्तपणे हिटलरच्या मंत्र्याला ताजमहाल हॉटेलमध्ये भेटले होते. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढायला जर्मनी व इटलीतील नाझी आणि फॅसिस्ट या राजवटींची मदत आपण घ्यायला पाहिजे ही सुभाषबाबूंची भूमिका, तर आपण या हुकुमशहांची मदत घेणे म्हणजे उद्या या मदतीचा मोठा आणि न परवडणारा मोबदला देशाला चुकवावा लागू शकतो ही इतरांची भूमिका होती. निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वतीने अधिकृतपणे अध्यक्षपदासाठीचे उमेदवार पट्टाभी सीतारामय्या उभे होते आणि बंडखोर उमेदवार म्हणून सुभाषबाबू विरोधात उभे होते. पण सुभाषबाबूंची लोकप्रियता प्रचंड असल्यामुळे काँग्रेस महासमितीच्या सदस्यांनी बहुमताने सुभाषबाबूंना निवडून दिले आणि पट्टाभी सीतारामय्या पराभूत झाले. आता या प्रक्रियेमध्ये गांधीजी कुठेच नाहीत. सुभाषबाबू गांधीजींना आपण मला कार्यकारिणी निवडीकरता मदत करावी अशी विनंती करतात. महात्मा गांधी त्यावेळी म्हणतात, कार्यकारिणी निवड करणे हा अध्यक्षांचाच पूर्ण अधिकार आहे, त्या अधिकारात मी हस्तक्षेप करणार नाही. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद या कार्यकारिणीत राहायला नकार देतात. सुभाषबाबू म्हणतात, ज्या कार्यकारिणीत नेहरू, पटेल आणि राजेंद्र प्रसाद नसतील त्या कार्यकारिणीचे मला अध्यक्ष राहायचे नाही, असे म्हणून ते काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतात. यात गांधींचा काहीही हस्तक्षेप नसताना गांधींना बदनाम केले जाते. दिनांक 6 जुलै 1944 रोजी सुभाषबाबूंनी प्रत्यक्ष गांधीजींना उद्देशून रेडिओत केलेल्या भाषणात महात्मा गांधींना सर्वप्रथम राष्ट्रपिता संबोधले. ते भाषणात म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सुरू केलेल्या या लढ्याला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागत आहे. गांधींना सर्वप्रथम राष्ट्रपिता संबोधणारे सुभाषबाबू आणि सुभाषबाबूंना सर्वप्रथम नेताजी संबोधणारे गांधीजी होते. सुभाषबाबू भाषण देताना सुरुवातीलाच गांधीजींचे नाव घ्यायचे. या सर्व गोष्टींकडे मात्र हेतुपुरस्कर कानाडोळा केला जातो. आझाद हिंद सेनेच्या पलटणीची नावेही सुभाषबाबूंनी गांधी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, मौलाना ब्रिगेड अशीच ठेवली होती. आझाद हिंद सेनेने अंतिम शरणागती पत्करण्यापूर्वी नेताजींनी त्यांना भारतात गेल्यानंतर अहिंसेचे शिपाई बनून गांधीजींच्या आदेशानुसार काम करा असा निरोपाचा सल्ला दिला होता. हे सत्य जाणीवपूर्वक लपवण्यात येते.

1934 पासून गांधींवर झालेले जीवघेणे हल्ले व गांधी हत्या, ज्यावेळी फाळणीचा विषय सुद्धा नव्हता, ते 1934 सालापासून महात्मा गांधींवर 6 वेळा जीवघेणे हल्ले करण्यात आले. पहिल्यांदा गांधींच्या हत्येचा पहिला प्रयत्न हा 25 जून 1934 रोजी करण्यात आला होता. गांधी हरिजन यात्रेच्या निमित्ताने पुण्यात आले होते. यावेळी एका गाडीवर बॉम्ब फेकण्यात आला होता. गांधींची गाडी समजून दुसरीकडेच बॉम्ब फेकण्यात आला. बॉम्ब फेकून आरोपी पळून गेला. सरकारने त्यावर बक्षीस लावलं, पण तो कधी सापडला नाही. दुसरा हल्ला गांधींवर जुलै 1944 साली पाचगणी येथे झाला. त्यावेळी पुण्यातून खास बस करून 18-20 लोक पाचगणीला आले आणि त्यांनी दिवसभर गांधींविरोधात निदर्शने केली. गांधींनी त्यांचा नेता नथुराम गोडसेला चर्चेसाठी बोलावलं, पण तो चर्चेचं निमंत्रण नाकारून निदर्शने करीत राहिला. त्याच दिवशी संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी नथुराम गोडसे हातात कट्यार घेऊन गांधी विरोधी घोषणा करत गांधीकडे धावला. त्याचवेळी पुण्यातील सुरती लॉजचे मणिशंकर पुरोहित आणि साताऱ्याचे डी भिलारे गुरुजी यांनी नथुरामला मध्येच अडवलं, त्यांच्याजवळचं शस्त्र काढून घेतलं. या घटनेवेळी त्याच्यासोबतची विष्णू करकरे, तत्ते बडगे, गोपाळ गोळसे आणि इतर सर्व मंडळी पळून गेली होती. पुढे झालेल्या गांधींच्या हत्येत हे सर्व आरोपी होते. तिसरा हल्ला गांधींवर सप्टेंबर 1944 मध्ये झाला. महात्मा गांधी हे वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून मुंबईला जाणार होते. ते मुंबईला जाऊ नये म्हणून नथुराम गोडसे व एल जी थत्ते यांनी एक गड तयार करून सेवाग्राम आश्रमाच्या दारासमोरच धरणे दिले. त्यावेळी नथुराम गोडसेला आश्रमवासियांनी गांधींकडे जाताना थांबवलं होतं. त्याच्याकडे एक जंबिया सापडला. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. गांधींवर हल्ल्याचा चौथा प्रयत्न 29 जून 1946 रोजी झाला. 29 जूनच्या रात्री गांधीजींना घेऊन पुण्याला जाणाऱ्या गाडीसमोर रुळावर मोठे दगड रचून ठेवण्यात आले होते. गाडी दगडांवर धडकली, परंतु ड्रायव्हर सावध असल्याने त्याने ब्रेक लावले. रेल्वेच्या नोंदीनुसार गांधींना घेऊन जाणाऱ्या स्पेशल ट्रेन शिवाय नेहमीची दुसरी कुठलीच गाडी त्या दिवशी त्या मार्गावर नव्हती. पाचव्यांदा गांधींवर मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न झाला. तो 20 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊस येथे सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी मदनलाल पाहवा आणि विष्णू करकरे, दिगंबर बडगे, शंकर किस्ते या गोपाळ गोडसे व नथुराम गोडसे यांनी मिळून गांधींना मारण्याची योजना केली. प्रार्थना सुरू झाल्यावर सर्व तयारीची खून मिळताच पाहवा येथे बॉम्ब स्फोट झाला. मोठा स्फोट होऊन खूप धूर आणि धूळ उडाली. इतर सदस्यांनी घाबरून कोणतीच कृती केली नाही. त्यावेळी पाहवा एकटा धरला गेला. बाकी सदस्य पळून जाण्यात यशस्वी ठरले. या बॉम्ब हल्ल्याच्या फक्त 10 दिवसानंतर म्हणजे शुक्रवार 30 जानेवारी 1948 ला गांधीजी प्रार्थना स्थळाकडे जात असताना नथुराम गोडसेने स्वयंचलित पिस्तूल काढून 3 फुटांवरून गांधींच्या छातीत 3 गोळ्या झाडल्या आणि शेवटी गोडसे महात्मा गांधींची हत्या करण्यात यशस्वी झाला. 1934 सालापासून गांधींवर होणाऱ्या हल्ल्यांची शृंखला शेवटी त्यांच्या हत्येवरच थांबली होती.

विधिमंडळावरील बॉम्ब हल्ला आणि भगतसिंगांनी सँडर्सचा केलेला खून यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेलेले होते. महात्मा गांधींनी आयर्विन यांच्यासोबत अनेक तास चर्चा केली. भगतसिंग आणि सहकाऱ्यांचा मृत्यूदंड टाळण्याची विनंती केली. अनेकदा गांधींनी तो विषय काढला, पण आयर्विन त्यात हस्तक्षेप करायला सातत्याने न

भगत सिंग यांनी पोलीस सुप्रिंटेंडंट सँडर्स याचा दिनांक 28 डिसेंबर 1928 रोजी लाहोरमध्येच गोळ्या घालून खून केल्याचा आरोप आधी त्यांच्यावर होताच, त्यात दिनांक 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग आणि सहकाऱ्यांनी केंद्रीय विधिमंडळात प्रवेश करून त्यात 2 बॉम्ब टाकले. यावेळी तिथे सर्व ब्रिटिश सदस्य आणि जॉन सायमन हा अधिकारी सुद्धा होता. या सर्वांनी ही घटना आपल्या डोळ्यादेखत घडताना बघितली होती. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या सर्वांना दिनांक 24 मार्च 1931 रोजी फाशी देण्याचे ठरले होते, पण जनमताच्या रेट्यामुळे दिनांक 23 मार्च म्हणजे एक दिवस आधीच फाशी देण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला. हे जेव्हा गांधीजींना कळले तेव्हा त्यांनी 6 वाजताच व्हॉइस रॉयला ट्रंक कॉल केला. तो वेळेवर पोहोचला देखील, पण व्हॉइस रॉयच्या टेबलावर ठेवला गेला नाही. पंजाब आणि आजूबाजूच्या प्रांतातील जे इंग्रज ICS अधिकारी होते त्यांनी ब्रिटिश सरकारला स्पष्ट शब्दात कळवले की या लोकांची फाशी आपण टाळली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. त्यामुळे फाशी टाळणे हे ब्रिटिश सरकारसाठी कठीण झाले होते. एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 6 वेळा गांधींनी भगतसिंगांना फाशीच्या शिक्षेत सूट मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्या तिघांना सोडवण्यासाठी तिघांना फाशीऐवजी कमीत कमी शिक्षा द्यावी असे पत्र लिहून कळवले, परंतु काही बाबतीत माझे हात बांधलेले आहेत असे म्हणत लॉर्ड आयर्विन यांनी तेव्हा महात्मा गांधींची विनंती धुडकावून लावली होती. हा निर्णय ब्रिटिश सरकारचा असल्याने लॉर्ड आयर्विन काहीच करू शकले नाहीत. लॉर्ड आयर्विन आपल्या आत्मचरित्रात स्वतः कबूल करतात की भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांची फाशी टळावी म्हणून भारतातल्या एकाच माणसाने प्रयत्न केला आणि तो माणूस म्हणजे गांधी होते, पण मी काही करू शकलो नाही. माझे हात प्रशासनाने बांधलेले होते. स्वतः भगतसिंगांचे सहकारी प्रसिद्ध बंगाली क्रांतिकारक जतींद्रनाथ सन्याल यांनी भगतसिंगांची फाशी रोखण्यासाठी गांधीजींनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देशाला झाली नाही याबद्दल आपल्या चरित्रात खंत व्यक्त केली आहे आणि गांधींनी केलेल्या प्रयत्नांची हकीकत सविस्तरपणे नोंदवलेली देखील आहे. सन 1921 ते 1942 हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अन इंडियन स्ट्रगल या पुस्तकात लिहिला गेला आहे. त्यात सुभाषचंद्र बोस म्हणतात, इट मस्ट बी ऍडमिटेड दॅट गांधीजी डीड ट्राय हिज बेस्ट टू सेव्ह भगतसिंग. अजून कुठला पुरावा हवा आहे? पण असा आरोप करणारे मात्र स्वतः काय केले हे कधीच सांगत नाहीत.

महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात शत्रुत्व दाखविण्यासाठी कायम पुणे कराराचा संदर्भ दिला जातो. दलितांना स्वतंत्र मतदार संघ असावेत अशी बाबासाहेबांची मागणी होती, परंतु स्वतंत्र मतदार संघामुळे दलित आणि इतर समाजामध्ये दरी निर्माण होईल यासाठी दलितांना राखीव मतदार संघ असावेत असे गांधीजींचे मत होते. दिनांक 24 सप्टेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना भेटले. चर्चेअंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या योजनेप्रमाणे संयुक्त राखीव मतदारसंघांना मान्यता दिली, पण त्यांची संख्या ब्रिटिश पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांनी सुचवलेल्या 97 जागांवरून 147 जागांवर नेण्यात यावी अशी मागणी केली. गांधीजींनी ती मागणी मान्य केली. हाच तो सुप्रसिद्ध पुणे करार जो गांधी विरोधकांनी गांधीजींच्या नावे कुप्रसिद्ध करून ठेवला. पुणे करार हा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील शत्रुत्वाचे द्योतक आहे असे म्हणणाऱ्यांनी विभक्त अर्थात स्वतंत्र आणि राखीव मतदारसंघातील फरक आणि हा पुणे करार पूर्णपणे समजून घेतला पाहिजे. गांधींनी विभक्त मतदारसंघाला विरोध केला म्हणजे त्यांनी दलितांच्या राखीव मतदारसंघालाच विरोध केला असा गैरसमज केला जातो.

पुणे करारानंतर बऱ्याच वर्षांनी लुई फिशर या गांधीजींच्या चरित्रकाराने तुम्ही पुणे करार मान्य का केलात असे डॉक्टर आंबेडकरांना विचारले असता बाबासाहेब म्हणाले, गांधींशी माझे तीव्र मतभेद आहेत, मात्र या सबंध जगात मला समजून घेणाराही फक्त गांधीजी हा एकच माणूस आहे. यावेळी एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे नंतर बाबासाहेबांना सुद्धा गांधीजींचे म्हणणे पटले होते. कारण ज्या स्वतंत्र मतदारसंघासाठी बाबासाहेब आग्रही होते, त्या दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी बाबासाहेबांनी जेव्हा राज्यघटना लिहिली गेली तेव्हा केली नाही. पुणे करारानंतर दिनांक 30 सप्टेंबर 1932 रोजी मुंबई येथे अस्पृश्य समाज सेवक संघ याची गांधीजींनी स्थापना केली, ज्याच्या 12 सदस्यांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राव बहादूर श्रीनिवासन हे देखील संस्थापक सदस्य होते. गांधीजी, नेहरू आणि सरोजिनी नायडू हे तिघे दिल्लीत होते, त्यावेळी त्यांच्यात भारताची घटना तयार करण्याविषयीची चर्चा सुरू होती. चर्चेदरम्यान नेहरू म्हणाले, घटना तयार करण्याबाबत सल्ला देणाऱ्या तज्ञांची आपल्याला गरज आहे. इंग्लंड किंवा अमेरिकेतून एखाद्या तज्ञ सल्लागाराला आपण करारावर भारतात आणू. त्यावर गांधीजी म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांइतका संविधान समजणारा दुसरा कोणी नाही, नेहरूंनाही ते पटले. बाबासाहेबांनी केलेला विरोध मतभेद गांधींनी कधीच देशहिताच्या किंवा वैयक्तिक संबंधांच्या आड येऊ दिला नाही, हेच त्यांचे महात्म्य. बाबासाहेबांनी आपल्या आत्मकथेमध्ये लिहून ठेवले आहे की जवाहरलाल नेहरूंनी मला सचिवालयात बोलवून स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात विधिमंत्रीपद स्वीकारण्यास तयार व्हाल काय अशी पृच्छा केली. याला मी होकार दिला, कारण मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी त्यांनी कोणतीही अट ठेवलेली नव्हती, हे स्वतः बाबासाहेब सांगतात. यावरून काय सिद्ध होते? महाडला बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहाच्या मंडपात फक्त एकच फोटो लावलेला होता आणि तो महात्मा गांधींचा होता, असे बाबासाहेब संपादक असलेल्या बहिष्कृत भारत मध्ये नमूद केलेले आहे. ही घटना काय दर्शवते? गांधीजींच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांनी गांधींचे सचिव प्यारेलाल यांना स्वतःच्या दुसऱ्या विवाहाची निमंत्रण पत्रिका देताना म्हटले की आज बापू असते तर किती खुश झाले असते. याला म्हणतात मनभेद नसणे. गांधी आणि बाबासाहेबांचे 100 पैकी 2 मुद्द्यांवर मतभेद असतील, पण 98 मुद्द्यांवर त्यांचे एकमत होते. बाबासाहेबांना महाडचा सत्याग्रह, मंदिर प्रवेश चळवळ आणि शेवटी धर्मांतर करावे लागले, हे काय गांधींमुळे? हा विचार सुद्धा या निमित्ताने व्हायला हवा.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: एफएम 90.8 एफएम साथ है तो बात है।
1: अरे 9820262

त्याने किती मोठं काम केलं यापेक्षा त्याने लोकांच्या विचार करण्याची पद्धत किती बदलली यावरून होते. मित्रांनो, आज आहे 2 ऑक्टोबर, महात्मा गांधींची जयंती. गांधीजींचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर सत्य, अहिंसा, स्वातंत्र्य हे सगळं येतं. पण मला आज एक वेगळा प्रश्न पडतो. आपण गांधीजींना फक्त 2 ऑक्टोबरला आठवतोय का, की त्यांच्या विचारातली एखादी छोटी गोष्ट आपल्या रोजच्या आयुष्यातही वापरतोय? कारण अहिंसा म्हणजे फक्त मोठ्या आंदोलनात दगड न मारणं हे नाही, कधी कधी घरातला वाद वाढवायचा नाही, समोरच्यांचं म्हणणं 2 मिनिटं शांतपणे ऐकून घ्यायचं, हेही त्याच विचाराचं छोटंसं रूप आहे. 2 ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स म्हणून पाळला जातो. तर आजचा दिवस फक्त शुभेच्छांचा न ठेवता एखादी छोटी चांगली सवय सुरू करण्याचा दिवस करूया. सर्वांना महात्मा गांधी जयंतीच्या अनेक अनेक शुभेच्छा. मी आहे आरजे भूषण. शो सुरू झालाय आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM, 7

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आज आहे गांधी जयंती आणि गांधीजींबद्दल आपण बरंच ऐकलंय, पण त्यांच्या आयुष्यातली एक गोष्ट अशी आहे जी ऐकली की वाटतं हे व्यक्ती फक्त भाषण देत नव्हते, स्वतः करूनही दाखवत होते. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी फिनिक्स सेटलमेंट आणि नंतर टोलस्टॉय फार्म अशा सामुदायिक वसाहती उभ्या केल्या आणि तिथे एक खास नियम होता, मुलांनी जे काम करायचं ते शिक्षकांनीही त्यांच्या सोबत करायचं. म्हणजे शिक्षकांनी मुलांना एखादं काम सांगायचं आणि स्वतः मात्र खुर्चीवर बसून बघत राहायचं असा प्रकार नव्हता. गांधीजींच्या मते मुलांना शिकवताना फक्त पुस्तक पुरेसे नाही, शिक्षकाने स्वतः उदाहरण घालून दिलं पाहिजे. टोलस्टॉय फार्म मध्ये मुलांच्या शिक्षणासोबतच प्रत्यक्ष काम आणि वोकेशनल ट्रेनिंग वरही भर दिला जात होता. म्हणून गांधीजींच्या या गोष्टीतून एक साधा पॉइंट मिळतो, तुम्ही जे सांगता त्यापेक्षा तुम्ही जे करता ते समोरच्याला जास्त शिकवतं. आणि हा रूल फक्त टीचरसाठी नाही तर घरातल्या मोठ्यांसाठीही लागू होतो. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आज आहे गांधी जयंती आणि गांधीजींच्या आयुष्यात एक गोष्ट वारंवार दिसते, मोठा विचार आणि अगदी साधं जगणं. दक्षिण आफ्रिकेतल्या त्यांच्या समुदायांमध्ये लोक स्वतः स्वयंपाक करायचे, साफसफाई करायचे, शेती करायचे, कपडे आणि इतर वस्तू बनवायचे. म्हणजे हे माझं काम नाही असं म्हणत काम दुसऱ्यावर ढकलायचं नाही.

एक वेगळाच ऍटिट्यूड होता. आज आपल्याकडे काम कमी झाले नाहीत, फक्त काम करण्याची पद्धत बदलली आहे. कधी घरातली छोटी जबाबदारी, कधी ऑफिसमधलं एखादं काम, कधी कोणाला मदत. मित्रांनो, आपण सगळं परफेक्ट करू शकत नाही, पण एखाद्या छोट्या गोष्टींची जबाबदारी स्वतः घेणं ही सुद्धा एक चांगली सुरुवात आहे. गांधीजींच्या फिनिक्स सेटलमेंट आणि टॉलस्टॉय फार्म मधल्या प्रयोगांमध्ये साधेपणा, सामूहिक काम आणि सेल्फ रिलायन्स यांना महत्व होतं. म्हणूनच आज गांधी जयंतीला मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा एखादी छोटी गोष्ट स्वतः करून पहा. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी म्हणतो की समोरचा आधी बदलला पाहिजे, पण गमतीची गोष्ट अशी आहे की समोरचा माणूस आपल्या हातात नसतो, आपले रिएक्शन मात्र आपल्या हातात असतं. कुणी आवाज चढवला तर आपणही चढवायचा का, कुणी चिडलं तर आपणही चिडायचं का. कधी कधी शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं तर स्वतःवर कंट्रोल असं नसतं. आज गांधी जयंतीच्या दिवशी एवढंच लक्षात ठेवूया, शांत राहणं सोपं नाही पण प्रत्येक वेळी उत्तर देणंही गरजेचं नाही. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर. उपलब्ध सुविधा: डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरओपी स्क्रीनिंग, यूएटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता: गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल समोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचं नाव घेतलं की इतिहास, पर्यटन, शिक्षण, उद्योग या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि सध्या आपल्या शहराशी जोडलेलं एक इंटरेस्टिंग इंडस्ट्रियल अपडेट आहे. शहरातल्या SAVWIPL प्लांटमध्ये नवीन जनरेशनच्या ऑडी Q3 भारतासाठी लोकल प्रोडक्शन सुरू झाली आहे. आणि या गाडीचं भारतातलं लॉन्चिंग 16 ऑक्टोबरला होणार असल्याची बातमी आहे. आता गाडी कोण घेणार, कितीला घेणार हा विषय वेगळा, पण आपल्या शहरात ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याच्याशी जोडलेलं इकोसिस्टम किती मोठं आहे याची एक झलक नक्की आहे. म्हणजे आपलं शहर फक्त इतिहासासाठी ओळखलं जात नाहीये, तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या मॅपवरही एक आपली वेगळी जागा तयार करते. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, बॉलिवूडमध्ये आयुष्यमान खुरानाच्या करिअरकडे बघितल्यावर लक्षात येतं की तो थोडं वेगळं करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. आता तो आपल्या अपकमिंग उडता तीर या मूवीमुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे या मूवीमध्ये आयुष्यमानचं फर्स्ट टाइम किंवा हिंदी डेब्यू डायरेक्टर सोबत काम करण्याचं 7वं असोसिएशन पूर्ण होत आहे. आणि नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने एक गोष्ट स्पष्ट केली की त्याच्यासाठी स्क्रिप्ट हे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मोठा डायरेक्टर, मोठं नाव किंवा मोठा सेटअप यापेक्षा स्टोरी इंटरेस्टिंग आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याच्या करिअरमध्ये विकी डोनर, अंधाधुंद, आर्टिकल 15, बधाई हो यांच्यासारख्या वेगळ्या विषयाच्या फिल्म्स आधीपासूनच आहे आणि आता सुद्धा हाच पॅटर्न पुढे दिसतोय. त्यामुळे आयुष्यमानच्या बाबतीत एक गोष्ट नक्की म्हणता येईल की एकच इमेज पकडून बसण्यापेक्षा प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करणं हा त्याचा स्ट्रॉंग पॉइंट राहिलाय. मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, घरात इलेक्ट्रिसिटी बिल आलं की आपण सगळ्यात आधी काय करतो, एकदा बिल बघतो आणि मग 2 मिनिटं विचार करतो की भाई मी एवढं काय वापरलं. पण एक छोटा हॅबिट तुमच्यासाठी उपयोगी पडू शकतो. घरातून बाहेर पडताना फक्त लाईट्स आणि फॅन बंद आहेत का हे पाहण्यापेक्षा स्टँड बायवर असलेली डिव्हाइस सुद्धा लक्षात घ्या, म्हणजे टीव्ही, सेटटॉप बॉक्स, स्पीकर, चार्जर्स किंवा अजून काही उपकरणं हे कायम प्लग इन ठेवली असतील तर गरज नसताना त्यांचं स्टँड बाय कन्झम्पशन होऊ शकतं. म्हणून रात्री किंवा घर काही तास रिकामा असताना गरज नसलेली डिव्हाइस स्विच बोर्डवरून बंद करण्याची सवय लावा. छोटी गोष्ट आहे पण महिनाभरात अशा छोट्या छोट्या हॅबिट्सचा उपयोग होतो. आणि हो, चार्जर भिंतीला लावलेला आहे म्हणजे फोन चार्जिंगला आहे असं नाही, पण चार्जरचा यूज नसताना काढून ठेवणं ही चांगली सवय. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM, साथ है तो बात है. आज महात्मा गांधी यांची जयंती आपण साजरी करत आहोत. या जगात सर्वात जास्त म्हणजे 1 लाखांपेक्षा जास्त पुस्तके महात्मा गांधींवर लिहिली गेली आहेत. जगातील 70 देशांमध्ये गांधींचे पुतळे आहेत. जगातल्या 150 अधिक देशांनी गांधींच्या स्मरणात टपाल तिकिटे काढली. जगातील 600 अधिक विद्यापीठांत गांधी आणि त्यांचे विचार शिकवले जातात. असा हाडामासाचा माणूस या पृथ्वी तलावर होऊन गेला, यावर पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही असे अल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञांचे मत आहे. संयुक्त राष्ट्र संघटना गांधींचा जन्मदिवस जागतिक शांतता दिवस म्हणून पाळते आणि त्यांचा मृत्यूदिन हा भारत देश हुतात्मा दिन म्हणून पाळतो. रवींद्रनाथ टागोरांनी गांधींना महात्मा गांधी उपाधी दिली. सुभाषचंद्र बोस यांना गांधींमध्ये राष्ट्रपिता दिसले. टागोरांनी किती लोकांना महात्मा ही उपाधी दिली. सुभाष बाबूंनी किती लोकांना राष्ट्रपिता संबोधले हा विचार आपण कधीच करत नाही. नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, बराक ओबामा यांसारखे जागतिक दर्जाचे नेते इतरांचे प्रेरणास्थान असतात, पण त्यांचे प्रेरणास्थान कोण तर महात्मा गांधी. सरदार वल्लभभाई पटेलांसारखे लोहपुरुष, पंडित जवाहरलाल नेहरू सारखे विद्वान, डॉक्टर राजेंद्र प्रसादांसारखे अभ्यासू नेते, अशा अनेक प्रचंड ताकदीच्या नेत्यांनी गांधींचे नेतृत्व एकमुखाने स्वीकारले. मोतीलाल नेहरू, देशबंधू दास यांनी त्यांच्या एका हाकेसरीशी आपली 1000 रुपयांची वकिली सोडून आपली राजवाड्यासारखी घरे राष्ट्राला अर्पण केली. मोतीलाल नेहरू, देशबंधू दास, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि राजेंद्र बाबू यांसारख्या देशातल्या अनेक नामांकित वकिलांनी जिल्हा पातळीवरील वकिलांनी वकिली सोडली, न्यायालयांवर बहिष्कार टाकला, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सोडले. अनेक सरकारी अधिकारी कर्मचारी आपल्याला चांगला सरकारी पगार सुरू असताना त्या पगारावर पाणी सोडून नोकरीतून बाहेर पडले. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे शेतसारा बंदीची चळवळ चालवली. गांधींच्या नेतृत्वात झालेला एवढा मोठा लोकलढा, लोकसंघर्ष जगाच्या इतिहासात पूर्वी कधीच कुठे झाला नाही. गांधींना त्यांच्या जिवंतपणी लाभलेल्या अनुयायांनी एवढी संख्या त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतरही या संपूर्ण जगात कुणाला कधीच लाभली नाही. ज्या ब्रिटिशांच्या विरोधात हा माणूस आयुष्यभर लढला त्यांना सळो की

करून सोडले. त्यांना भारतातून परत जाण्यास भाग पाडले. त्याच ब्रिटिशांनी आपल्या पार्लिमेंट समोर महात्मा गांधींचा पुतळा उभारला. ही गांधींची मजबुरी की मजबूती, या सर्व बाबींमध्ये गांधी कुठे मजबूत आहेत. गांधींना मोठेपणा देणे ही गांधींची नाही तर त्या इतर सर्वांची मजबुरी आहे, तीच गांधींची मजबूती आहे. हीच त्यांच्या विचारांची खरी ताकद आहे. अशा या राष्ट्रपिताच्या बाबतीत काही गैरसमज आजही समाजामध्ये निदर्शनात येत आहे. त्याचाच आढावा आजच्या गांधीजी आणि गैरसमज या कार्यक्रमात आपण घेणार आहोत.

0: गांधीजींविषयी गैरसमज. गांधीजींमुळे स्वातंत्र्याला उशीर झाला. स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी काय केले?
1: फक्त 1 लाखाच्या आत संख्या असणाऱ्या इंग्रजांना 30 कोटी भारतीय का हकलू शकले नाहीत यासाठी आपल्याला भारतातील तत्कालीन स्थिती समजून घ्यावी लागेल. सन 1857च्या उठावाला राजे रजवाडे, संस्थानिकांचा आणि जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. या उठावाला सर्वमान्य नेता मिळू शकला नाही. शिवाय साधन सामग्री, अनुभव आणि मनोधैर्य यात इंग्रज वरचढ ठरले. सन 1857चा उठाव झाल्यानंतर या उठावात पराभूत झालेले आणि एकाकी अवस्थेत राहिलेले काही सैनिक आणि समूह स्वातंत्र्यासाठी सशस्त्र कारवाया त्यांच्या परीने करत राहिले, परंतु त्यांना कधीच संघटित किंवा राष्ट्रीय स्वरूप येऊ शकले नाही. हा मोठा भारत देश, त्याचे प्रचंड क्षेत्रफळ, प्रवासाच्या साधनांचा अभाव, वेगवेगळ्या भाषा, धर्म, संस्कृती यामुळे अनेक अडचणी होत्या. आज आपल्याला जो वैविध्यपूर्ण देश आवडतो, त्याची हीच विविधता त्या काळी क्रांतिकारकांची सर्वात मोठी अडचण होती. पंजाबला जर एखादा उठाव सुरू झाला तर संयुक्त प्रांतात म्हणजेच उत्तर प्रदेशात पोहोचेपर्यंत पंजाबात विझत होता. महाराष्ट्रात जर एखादी चळवळ सुरू झाली तर ती ओरिसाला पोहोचेपर्यंत महाराष्ट्रात विझून जायची. जर सर्व एकत्र मोजले तरी या सशस्त्र क्रांतिकारकांची संख्या हजारातही नव्हती. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट देशात सुरू झाली 1757 सालापासून. नंतर 1858 पासून सत्ता ब्रिटिश सरकारच्या हातात आली. गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले 1915 साली. मग 1757 ते 1915 या 185 वर्षात गांधी कुठेच नव्हते. ना गांधींची अहिंसा होती, कुणालाच शस्त्र उचलण्यापासून गांधींनी मनाई केली नव्हती. मग का देश स्वतंत्र होऊ शकला नाही? गांधी 1915 भारतात येतात, 1920 स्वातंत्र्य लढ्याचे नेते होतात आणि 1947 साली स्वातंत्र्य मिळते. म्हणजे अवघ्या 27 वर्षात देश स्वतंत्र होतो. काही इंग्रज अधिकाऱ्यांना मारून स्वातंत्र्य मिळणार नाही तर जाती धर्मात विभागल्या गेलेल्या देशाला आधी एकसंघ केले पाहिजे. हे स्वातंत्र्य माझ्यासाठी सुद्धा आहे ही भावना त्यांच्या जागृत करून त्याला या स्वातंत्र्य लढ्याच्या केंद्रस्थानी आणले पाहिजे हे गांधींनी ओळखले होते. स्वातंत्र्य म्हणजे केवळ अभिजनांसाठी किंवा उच्चवर्णीयांसाठी इतकीच गांधीपूर्व स्वातंत्र्याची व्याख्या होती. परंतु गांधींनी सर्वांसाठी सर्वांगाने समान स्वातंत्र्य अशी नवी स्वातंत्र्याची व्याख्या आणली. बहुजन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होतील तरच त्यांना सत्तेत सहभागी करून घेऊ शकू हे गांधी जाणून होते. गांधीजींनी स्वातंत्र्य आंदोलनाशी बहुजन समाज जोडला. स्त्रियांना स्वयंपाकघरातून रस्त्यावर उतरवून आंदोलनकर्त्या बनवले. सर्वच धर्मियांना एक सूत्रात गुंफून ब्रिटिशांविरोधात देशव्यापी लढा उभारला. कधीच घराच्या बाहेर न निघणाऱ्या स्त्रियांमध्ये सुद्धा रस्त्यावर येऊन मार खाण्याची, जीव देण्याची, निधड्या छातीने बंदुकीच्या गोळ्या झेलण्याची असामान्य हिंमत गांधींनी निर्माण केली. हिंसक लढा दडपण्यासाठी ब्रिटिश सरकार तयार होते. सशस्त्र लढा असता तर यांना गोळ्या घालून ठार मारता आले असते किंवा दडपशाहीने गुन्हे दाखल करून फाशी दिली गेली असते. परंतु या अहिंसक लढ्यांना कसे उत्तर द्यावे हे ब्रिटिशांना सुद्धा कळेना. असा आगळा वेगळा विरोध ते जगामध्ये पहिल्यांदाच अनुभवत होते. या कृषी प्रधान देशात खेड्यात राहणाऱ्या 75% जनतेला इंग्रजांचे राज्य संपले पाहिजे, माझा भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे असे जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत देश स्वतंत्र होणे आणि येथे लोकशाही स्थापन करता येणे शक्य नाही हे गांधींना कळून चुकले होते. सर्वसामान्य जनतेला जर स्वातंत्र्य लढा आपला वाटला नाही, त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली नाही, तर मागासलेपणा आणि अज्ञानापायी देशात हुकुमशाहीचा धोका निर्माण होतो. देशातील अनेक संस्थाने खालसा करून संघराज्य निर्माण करण्याचा निर्णय जर जनतेवर सोडला असता आणि जनतेला स्वातंत्र्याचा अर्थच माहिती नसता तर कदाचित लोकांनी आपल्या सोयीच्या संस्थानात जाऊन त्या संस्थानांची हुकुमशाही स्वीकारली असती.

0: गांधीजींविषयी गैरसमज. गांधींनी भारताचे हक्काचे 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यायला लावले.
1: आपल्याकडे दोन भावांमध्ये हिस्से वाटणी होते तशी भारत पाकिस्तानात वाटणी झाली. या वाटणीमध्ये फाळणीच्या पूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात शिल्लक असलेल्या 375 कोटी रुपयांच्या रोख रकमेची सुद्धा वाटणी करण्यात आली. या 375 कोटींपैकी 75 कोटी रुपये पाकिस्तानच्या तर उर्वरित 300 कोटी रुपये भारताच्या हिश्श्यावर आले. त्यावेळी या हिस्से वाटणीत मंजूर झालेल्या 75 कोटी रुपयांपैकी 20 कोटी रुपये तात्काळ पाकिस्तानला देण्यात आले तर उरलेले 55 कोटी रुपये पाकिस्तानला नंतर देण्याचे ठरले. हा करार लॉर्ड माउंट बॅटन यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी पाकिस्तानकडून लियाकत अली आणि गुलाम मोहम्मद तर भारताकडून पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हजर होते. या दोन्ही देशांच्या प्रतिनिधी समोर लॉर्ड माउंट बॅटन यांनी एक निवेदन वाचून दाखवले. त्याप्रमाणे फाळणीमधून उद्भवलेल्या संपूर्ण प्रश्नांबाबतचा तोडगा निघेपर्यंत 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्याविषयीचा करार अंतिम समजू नये आणि त्याला प्रसिद्धीही देऊ नये असे ठरले होते. हा करार दोन देशात झालेला आंतरराष्ट्रीय करार आहे. पाकिस्तानला 75 कोटीपैकी 20 कोटी रुपये दिलेले आहेत आणि पाकिस्तानच्याच हक्काचे 55 कोटी रुपये अजून द्यायचे बाकी आहेत. हा करार केला पंडित नेहरू आणि सरदार पटेलांनी. गांधींचा याच्याशी दूरपर्यंत संबंध नाही. म्हणजे 55 कोटी रुपये हे पाकिस्तानच्या हक्काचे होते, ते भारताने दान किंवा देणगे म्हणून दिले नाहीत हे सिद्ध होते. आता फाळणीच्या काळात देशात हिंदू मुस्लिम दंगली भडकलेल्या होत्या. अशा स्थितीत सर्वसामान्य जनतेला या कराराबद्दल इत्यंभूत माहिती असणे शक्य नाही. त्यावेळी खोटा प्रचार सुरू झाला की महात्मा गांधी म्हणत आहे पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्या आणि त्या 55 कोटींचा उल्लेख करताना हे विरोधक पाकिस्तानच्या हक्काचे न म्हणता पाकिस्तानला दान देणगी अनुदान म्हणून द्या म्हणत आहेत. आता अशा संघर्षाच्या परिस्थितीत असा खोटा प्रचार कानावर आल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये साहजिकच गांधींविषयी चीड निर्माण होईल. ते 55 कोटी रुपये देण्यात यावेत या मागणीला घेऊन दिनांक 13 जानेवारी 1948 पासून उपोषणाला बसले आणि भारत सरकारने पाकिस्तानचे 55 कोटी रुपये नाकारण्याचा निर्णय सरकारला बदलायला लावला असे अर्धसत्य कळल्यानंतर देशभरातून काय प्रतिक्रिया उमटेल. पण सत्य शोधण्याच्या भानगडीत तेव्हाही कुणी पडले नव्हते आणि आज सुद्धा कुणी पडत नाही. 13 जानेवारी 1948 रोजी गांधी देशभरातील हिंदू मुस्लिम दंगली थांबाव्यात म्हणून दिल्लीत बेमुदत उपोषणाला सुरुवात करतात. 13 जानेवारीला उपोषण सुरू झाले आणि मंत्रिमंडळ बैठकीत 14 जानेवारी रोजी पाकिस्तानला 55 कोटी देण्याचा निर्णय झाला. जर गांधी 55 कोटी पाकिस्तानला मिळावेत म्हणून उपोषणाला बसले असते तर मंत्रिमंडळात हा निर्णय झाल्यानंतर 15 जानेवारीलाच गांधींचे उपोषण संपायला पाहिजे होते. परंतु गांधीने आपले उपोषण सोडले 18 जानेवारीला. कारण उपोषण दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्याकरिताच होते. दिल्लीतील सर्व धार्मिक सामाजिक आणि राजकीय संस्थांनी कायमस्वरूपी शांततेची लेखी हमी गांधींना दिली. त्यानंतर गांधींनी आपले 5 दिवसांचे उपोषण दिनांक 18 जानेवारी 1948 सोडले. गांधीजींनी म्हटले होते की नवजात स्वतंत्र भारताच्या सरकारने आपले करार पाळले नाहीत तर जगात भारताची अब्रू जाईल आणि पुढे देशोदेशांशी व्यवहार करण्याच्या कार्यात अडथळा येईल. भारताची विश्वासार्हता जाणे धोक्याचे ठरेल. स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर नुकताच भारताचा उदय झालेला होता. अशा वेळी दोन राष्ट्रात परस्परांमध्ये झालेले करार जर भारताने पाळले नसते तर आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितच त्याचा वाईट संदेश जगभरात गेला असता. कराराचा भंग करणारा देश अशी भारताची प्रतिमा मलिन झाली असती. नव्यानेच निर्माण झालेल्या राष्ट्राने स्वतःवर असा डाग लावून घेणे योग्य झाले नसते. भारताद्वारे दिला गेलेला शब्द पाळला जावा. कराराचा दिलेला शब्द मोडल्याचा आपल्या भारतावर कलंक लागू नये. देशाची मान कुठल्याच कारणाने खाली जाऊ नये म्हणून गांधींचे हे प्रयत्न होते. परंतु अर्ध सत्य सांगून गांधींना बदनाम केले गेले. पाकिस्तानला 55 कोटी रुपये दिले पाहिजेत असे म्हणणारे गांधी एकटेच नव्हते. लॉर्ड माउंटबॅटन, राजाजी आणि रिझर्व्ह बँकेचे तेव्हाचे गव्हर्नर चिंतामणराव देशमुख हे सर्वच पाकिस्तानला 55 कोटी रुपये दिले जावेत याच मताचे होते.

0: गांधीजींविषयी गैरसमज. सरदार पटेलांना डावलून नेहरूंना प्रधानमंत्री दिले.
1: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरदार पटेलांचं वय 72 वर्ष होतं तर नेहरूंचं वय 58 वर्ष. पटेलांचं शरीर अनेक आजारांनी खिळखिळे झालेलं होतं. त्यांचे हृदय कमकुवत झालेले आणि त्यांना मधुमेह विकार होता. 1936 पासून त्यांच्या शारीरिक आजारांना सुरुवात झाली होती. देशाला त्यांच्या शक्तीसोबतच त्यांच्या आजारांचीही जाणीव होती. कुटुंबाबाबत सुद्धा सरदार पटेल दुःखी होते. त्यांच्या पत्नी झवेरबाई यांचं सन 1909 मध्येच निधन झालेलं होतं. पत्नी वारल्यानंतर त्यांची मुलगी मणिबेन हिने पटेलांची आयुष्यभर सचिव म्हणून सेवा केली. त्याकरता मणिबेन यांनी लग्न सुद्धा केलं नाही. गांधीजीच्या हत्येनंतर 1.5 महिन्यातच सरदारांना मोठा हृदयविकाराचा झटका आला. त्याही आजारी अवस्थेत सरदार पटेल आपली कामं करत राहिले. तब्येत आणखी खराब होत राहिली आणि 15 डिसेंबर 1950 रोजी मुंबईत सरदार पटेल यांचं निधन झालं. आधी सांगितल्याप्रमाणे 1947 भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरदार पटेलांचं वय 72 वर्ष होतं तर नेहरूंचं वय 58 वर्ष. 1936 पासून अनेक व्याधींनी पटेलांच्या शरीरावर ताबा मिळवला होता. आता वय 72 वर्ष होतं. अशा वेळी पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वतःवर घेण्याची त्यांची वैयक्तिकच इच्छा नसावी कारण ते कुणाच्याही दबावाला बळी पडणारे नव्हते. ज्यावेळी भारताच्या पहिल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होती त्यावेळी सरदार पटेलांचे उमेदवार होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि नेहरूंचा पाठिंबा होता राजगोपालचारी यांना. सरदारांचा पाठिंबा असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती झाले. जो माणूस आपला राष्ट्रपती बनवू शकतो त्याची जर इच्छा असती तर तो स्वतः पंतप्रधान होऊ शकला नसता का? सरदार कुणालाही दबणाऱ्यापैकी नव्हते. स्वतः गांधी अनेकदा म्हणत की तुम्ही समजता तसे सरदार माझे सारेच ऐकून घेत नाहीत. प्रसंगी ते मलाही त्यांचे म्हणणे ऐकायला भाग पाडतात. पंडित नेहरू हे अतिशय श्रीमंत कुटुंबातील असून सुद्धा त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांच्या उमेदीच्या काळातील 11 वर्ष तुरुंगात काढली होती. जुलै 1928 मध्ये कीर्ती या वृत्तपत्रात भगतसिंगांनी युवकांना केलेल्या आवाहनात युवकांनी वैचारिक मांडणी असलेल्या नेहरूंच्या मागे जायला पाहिजे असे सुचवले होते. नेहरू हे त्याकाळी हॅरो आणि ऑक्सफोर्ड मध्ये शिकून आलेले होते. त्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडींची जाण होती. त्यावेळी देशाचे नेतृत्व करण्यासाठी नेहरू अगदी योग्य होते. नेहरूंनी त्या काळात 186 कोटी रुपये इतकी प्रचंड वैयक्तिक संपत्ती देशाला अर्पण करून टाकली. पण शेवटच्या क्षणाला त्यांच्या नावे एकही सातबारा नव्हता. 6 डिसेंबर 1950 आजारी असल्यामुळे सरदार पटेल अहमदाबादला जात होते. विमानात बसण्यापूर्वी पटेल आपले मित्र न वी गाडगीळ यांना म्हणतात, मी आता जगणार नाही, मला एक वचन द्या. पंडितजी सोबत तुमचे जे काही मतभेद असतील ते विसरून त्यांची साथ कधी सोडू नका. या प्रसंगानंतर अवघ्या 9 दिवसांनी सरदार पटेल यांचं निधन झालं. नेहरू बद्दल त्यांच्या मनात द्वेष असता तर काय सरदार पटेल असे बोलले असते? स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा निवडणूक सन 1951-52 मध्ये पार पडली. सरदार पटेलांचे सन 50 मध्येच निधन झाले होते त्यामुळे त्यांनी निवडणुकीला उभे राहण्याचा प्रश्नच नव्हता. 15 ऑगस्ट 1947 रात्री 12 वाजता व्हाईसरॉय माउंट बॅटन यांच्याकडून नेहरूंनी पंतप्रधान पदाची आणि पटेलांनी उपपंतप्रधान पदांची शपथ घेतली. 15 डिसेंबर 1950 रोजी म्हणजेच स्वातंत्र्यानंतर अवघ्या 3 वर्षात सरदार पटेलांचे देहावसान झाले. आता या ठिकाणी जर सरदार पटेलांची प्रकृती चांगली असती त्यावेळी बहुमताने त्यांना पंतप्रधान करावे ही मागणी असती आणि पटेलांना पंतप्रधान केले असते तर याच गांधी विरोधकांनी जवाहरलाल नेहरूंसारखा तरुण अभ्यासू दूरदृष्टीचा आणि लोकप्रिय नेता सोडून पटेलांना पंतप्रधान केले म्हणून आगपाकड केली असती.

0: गांधीजींविषयी गैरसमज. गांधी हे मुस्लिमांचे लाड पुरवणारे मुस्लिम धारजिनी होते.
1: लखनौ करार जेव्हा झाला तेव्हा गांधीजी नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते. त्यांचा काँग्रेस प्रवेशही व्हायचा होता. सन 1920 नंतर गांधीजीचे नेतृत्व देशात आणि काँग्रेस पक्षात प्रस्थापित झालं. तेव्हा गांधीजी आणि काँग्रेस यांनी मुसलमानांना कोणतीच नवीन सवलत दिली नाही. उलट स्वातंत्र्यानंतर घटना लिहिताना या घटनेत मुसलमानांना कोणतेच विभक्त मतदारसंघ दिले गेले नाहीत. उर्दू भाषेला वेगळा दर्जा मिळाला नाही. आदी टिळकांनी लखनौ करारद्वारे मुस्लिमांना जे विभक्त मतदारसंघ आणि उर्दूला विशेष दर्जा दिला होता तो सुद्धा काढून घेण्यात आला. मुस्लिमांना धार्मिक आधारावर त्यांच्या संख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व सुद्धा दिलं गेलं नाही. गांधीजींनी भारत स्वतंत्र होताच विभक्त मतदारसंघ रद्द केले. मुसलमानांसाठी असणाऱ्या सर्व अधिकच्या योजना रद्द करून टाकल्या. ते मुसलमानाविषयी बंधुत्वाची आणि ऐक्याची भाषा बोलत आले. खिलाफतची चळवळ ही त्याचसाठी त्यांनी हाती घेतली होती की मुस्लिम स्वातंत्र्य लढ्यात सोबत यावेत. पण समाज म्हणून मुसलमानांची दुसरी कोणतीही राजकीय मागणी त्यांनी कधीच मान्य केली नाही. गांधीजी 27 वर्ष काँग्रेसमध्ये नेते होते. या 27 वर्षात एकामागे एक असे मुस्लिम गट काँग्रेसपासून फुटत बाहेर गेले. प्रथम जिना गेले, नंतर मोहम्मद शकीत अली, नंतर मोहम्मद शौकत अली, त्यानंतर मोहम्मद अली आणि नंतर खलीकुज्जमान गेले. ही गळती सुरूच होती. संपूर्ण हिंदू समाज गांधीजी की जय म्हणत काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आला होता. त्यामुळे मुस्लिम काँग्रेसला हिंदू संघटन म्हणत असत. हिंदू ज्या गांधीजींच्या मागे आहेत त्या गांधीजींना मुस्लिम धारजिनी म्हणायचे. म्हणजे गांधींना सोडून काही प्रमाणात होईना हिंदू आपल्याकडे आकर्षित होतील अशी हिंदुत्ववाद्यांची योजना गांधीजी जिवंत असेपर्यंत तरी यशस्वी झाली नाही. जिनांनाही गांधीजींचे नेतृत्व कधीच मान्य नव्हते. राष्ट्रीय मान्यता पावलेले अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेसमध्ये असताना फक्त 5 वर्षापूर्वी भारतात आलेले गांधीजी सन 1920 मध्ये देशाचे पहिल्या क्रमांकाचे नेते बनलेले जिनांना मान्य नव्हते. गांधीजीची धोरणं हीच काँग्रेसची धोरणं बनली. काँग्रेस आपले नेतृत्व स्वीकारत नाही आणि मुस्लिमांमधील मोठा गट सुद्धा आपली आधुनिक विचारसरणी स्वीकारत नाही. या कारणामुळे वैतागलेले आणि निराश झालेले जिना शेवटी भारत सोडून इंग्लंडला राहायला गेले. जे मुस्लिम काँग्रेसला हिंदू संघटन मानत होते ते जिनांनी काँग्रेस सोडताच जिनांसोबत आले. जिना काँग्रेस सोडून मुस्लिम लीगमध्ये आले तेव्हा अलीगढ पीठचे समर्थक आणि देव बंगालचे मुस्लिम त्यांच्यासोबत आले. आणि ज्या दिवशी जिनांनी देशाची फाळणीची म्हणजेच पाकिस्तानची मागणी केली त्या दिवशी जिना देशातील संपूर्ण मुसलमानांचे सर्वोच्च नेते बनले. कारण त्यांना गांधीजींची आणि काँग्रेसची अखंड भारताची संकल्पना मान्य नव्हती. यावरून गांधीजींना जिनांचा आणि मुस्लिम लीगचा किती विरोध होता हे लक्षात येईल. फाळणीच्या वेळी नौखालीत मुस्लिमांची संख्या 90% आणि हिंदू फक्त 10% असल्यानं हिंदू धर्मीय लोक मोठ्या प्रमाणात दंगलीत बळी पडत होते. त्यावेळी नौखालीत फक्त एकटे गांधीजीच दाखल झाले. 15 ऑगस्टला दिल्लीत स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू असताना हा महात्मा नौखालीत दंगली शांत करीत वाचवत होता. 26 सप्टेंबर 1947 प्रार्थना सभेत गांधीजी म्हणाले, पाकिस्तानकडून न्याय मिळवण्याचा दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नसेल तर सरकारसमोर केवळ युद्धाचाच पर्याय शिल्लक राहील. ते हयात असताना सुद्धा पाकिस्तानबाबत त्यांची हीच भूमिका होती. पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी काश्मीरमध्ये लष्कर पाठवायला नेहरू आणि पटेलांना संमती देऊन अभिनंदन करणारे गांधीजी पाकिस्तानप्रेमी कसे असू शकतात. हिंदू धर्म माझा जीव आहे, गीता माझी माता आहे असे म्हणणारे गांधीजी कुणाला मुस्लिम दर्जाने वाटत असतील तर ते धन्य आहेत.

0: गांधीजींविषयी गैरसमज. सशस्त्र क्रांतिकारकांसाठी गांधीजींनी काय केले.
1: स्वराज्य प्राप्तीसाठी सुरू असलेली क्रांतिकारकांची हिंसक कृती गांधींना मान्य नव्हती, पण हा मूलभूत मतभेद वगळता क्रांतिकारकांच्या देशभक्तीबद्दल गांधींच्या मनात तिळभरही शंका नव्हती. देशासाठी प्राण देणारे हिंमतवान बहादूर लोक या शब्दात गांधीजी क्रांतिकारकांचा सन्मान करत. गांधीजींनी सशस्त्र क्रांतिकारकांसाठी देखील अखेरपर्यंत होईल ती मदत केली. आझाद हिंद सेनेतील अटकेत असलेल्या कैद्यांबद्दल ते म्हणतात, शस्त्र बळांद्वारे संरक्षण करण्याच्या कल्पनेशी जरी मी सहमत नसलो तरीही शस्त्रास्त्रांवर विश्वास ठेवणाऱ्या या माणसांच्या देशभक्तीकडे मी डोळेझाक करू शकत नाही. प्रांतिक स्वायत्तता देण्याच्या ब्रिटिशांच्या निर्णयानुसार झालेल्या निवडणुकात 11 पैकी 8 राज्यात काँग्रेसचे सरकार आले. काँग्रेसची मंत्रिमंडळे ज्या राज्यामध्ये आली तेथील राजबंद्यांची तात्काळ मुक्तता केली गेली. अशी मुक्तता झालेल्यांमध्ये क्रांतिकारकांचा सुद्धा समावेश होता. हिंसेचा आरोप असलेले कैदी अनेक राज्यातील तुरुंगात होते. कुणाला 50, कुणाला 20, तर कुणाला 10 वर्षांची शिक्षा झाली होती. असे कैदी पंजाब बंगाल राज्यातील तुरुंगात जास्त प्रमाणात होते. ज्या राज्यात काँग्रेसची सरकार नव्हते त्या बिगर काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्यांना गांधी भेटले आणि कैद्यांना भेटण्याची परवानगी गांधींनी मागितली. ज्या कैद्यांनी अहिंसेचे पालन करण्याचे वचन दिले त्यांना गांधींच्या जबाबदारीवर मुक्त करण्यात आलं. अशा कैद्यांची संख्या 1100च्या घरात गेली होती. सुभाषचंद्र बोस यांच्या पुतणीचा पती त्यावेळी तुरुंगात होता, त्यालाही गांधींनी सोडवले. विजयकुमार सिन्हा हे संयुक्त प्रांतातले, पण त्यांना लाहोरच्या कोर्टाने शिक्षा केली होती. त्यांचीही सुटका गांधीजींच्या याच प्रयत्नांमुळे झाली हे त्यांनी त्यांच्या चरित्रात लिहून ठेवलं आहे. दिल्लीच्या तुरुंगात असलेले विश्वनाथ, वैशंपायन, भवानी साह्य आणि ज्वालाप्रसाद या 3 क्रांतिकारकांची कहाणीही अशीच आहे. त्यातले वैशंपायन हे भगतसिंगांचे सहकारी होते. राहुल संस्कृतायन हे इतिहासकार, अधिकारी आणि ईश्वरभाई पटेल हे अभ्यासक या दोघांनी पृथ्वीसिंहांची जी चरित्रे लिहिली त्यात पृथ्वीसिंह आझाद यांना वाचविण्यासाठी गांधींनी केलेल्या प्रयत्नांचं सविस्तर वर्णन केलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटमध्येही ज्यांचा उल्लेख व्हायचा ते सातारा सांगलीत ब्रिटिश सरकारच्या समांतर प्रतिसरकार चालविणारे महान क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील सुद्धा स्वतःला गांधीवादी म्हणत. जसा ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविला तसा महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याचा वेद या एडे गावच्या रेड्यांकडून वदवित आहेत अशी ती भाषणाची सुरुवात करून नाना पाटलांच्या मनात गांधींचे काय स्थान होते हे आपल्या लक्षात येतं. गांधींना कायम विरोध करणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांच्या सुटकेसाठी सुद्धा स्वतःहून खूप प्रयत्न केले होते. संपूर्ण काँग्रेस त्यासाठी राबविली. अधिवेशनात सावरकरांच्या सुटकेचा ठराव घ्यायला त्यांनीच भाग पाडलं.

0: गांधीजींविषयी गैरसमज. गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले ते सनातनी असून चातुर्वर्ण्य पाळत होते.
1: जे लोक गांधींना मुस्लिम धार्जिणे म्हणत असतात तेच लोक त्यांना मनुवादी सनातनी सुद्धा म्हणत असतात. हे दोन्ही परस्पर विरोधी आरोप आहेत. कोणत्याही मार्गाने असो गांधी बदनाम झाला पाहिजे हे त्यांचं अंतिम उद्दिष्ट असतं. सुरुवातीची काही वर्षे सोडली तर महात्मा गांधींचं संपूर्ण आयुष्य जाती निर्मूलनाकरिता खर्ची पडलं आहे. गांधींवर स्वातंत्र्य लढ्याची सर्वात मोठी जबाबदारी होती. ती जबाबदारी चोख पार पाडताना गांधीजी अनेक आघाड्यांपैकी अस्पृश्यता निवारणाच्या आघाडीवर सुद्धा अतिशय असामान्य असे कर्तृत्व गाजवत होते. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या मनातली अस्पृश्यता काढली आणि महात्मा गांधींनी सवर्णांच्या मनातील अस्पृश्यता अस्पृश्यतेची भावना काढली. एका घटनेचा इथं उल्लेख करणं आवश्यक आहे. जेव्हा स्वातंत्र्य जवळ आलं होतं त्यावेळी 27 जून 1947 ला काँग्रेसला पाठविलेल्या पत्रात गांधी म्हणतात, मला करणे जमलं असतं तर देशाच्या राष्ट्रपती पदावर मी भंगी समाजातील एका तरुण मुलीची निवड केली असती. केवळ 17 वर्षांची मुलगी इंग्लंडची राणी आणि ब्रिटिश साम्राज्याची सम्राज्ञी होऊ शकत असेल तर आपल्या समाजाविषयीचं प्रेम असलेली एखादी दलित मुलगी आपली राष्ट्रपती का होऊ नये. हे गांधीजींचे विचार काय दर्शवितात. काँग्रेसच्या राजकीय व्यासपीठाला कोणत्याही प्रकारे सामाजिक प्रश्नांचा विटाळ नको आणि तसं झाल्यास ते व्यासपीठच पेटवून देऊ इतकी प्रखर विरोधी भावना गांधीपूर्व काँग्रेस पक्षात होती. इतक्या तीव्र विरोधानंतर सुद्धा गांधी नागपूरच्या 1920 काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव स्वतः मांडतात. तो काय, गांधी मनुवादी आहेत म्हणून? जर गांधी चातुर्वर्ण्य मानणारे असते तर सनातन्यांचा कट्टरवाद्यांचा विरोध पत्करत बसले असते. अस्पृश्यता ही धर्माने मान्य केलेली बाब नाही तर ती सैतानाची करामत आहे. सैतानाने नेहमीच धर्मग्रंथाचा आधार घेतला आहे असं गांधी अस्पृश्यतेबद्दल म्हणत. अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही आणि जर तसं असेल तर मग असा हिंदू धर्म मला नको. मी हिंदू धर्मावर प्राणापेक्षाही अधिक प्रेम करत असल्यानं मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होऊ लागला आहे. मला वाटतं की अस्पृश्यता जिवंत राहिल्यापेक्षा हिंदू धर्मानेच मरून जावं. या वाक्यांवरून गांधीची अस्पृश्यतेविषयीची भूमिका आपल्याला लक्षात येते. गांधी म्हणायचे, वेदांनी अस्पृश्यतेला मान्यता दिल्याचं जर कुणी सनातनी सिद्ध करत असेल तर मी वेद सोडून देईल पण अस्पृश्यांना सोडणार नाही. आफ्रिकेतून आल्यानंतर गांधींनी अहमदाबादमधील कोचरब येथे आश्रम सुरू केला असताना ठक्कर बाप्पांनी पाठविलेल्या एका अस्पृश्य कुटुंबाला ठेवल्यामुळे गांधींनी आपल्या कुटुंबासह संपूर्ण आश्रमवासियांचा विरोध पत्करला. ज्यांना जायचं असेल ते इथून जाऊ शकतात असं त्यांनी कस्तुरबांना सुद्धा सुनावलं. गांधींनी एका अस्पृश्य जोडप्याकरिता आपला परिवार आणि आपली पत्नी आपल्या आश्रमाला रसद पुरवणारे श्रेष्ठी यांची सुद्धा पर्वा केली नाही. यावरून गांधी सनातनी वाटतात. अस्पृश्यता निवारणाचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी इंग्रजीत हरिजन, हिंदीत हरिजन सेवक आणि गुजरातीत हरिजन बंधू ही साप्ताहिक त्यांनी सुरू केली. या सर्व पत्रांचं काम गांधी स्वतः करत होते. एरवडा तुरुंगातून सुटल्यावर गांधींनी 12,500 महिलांची मोठी हरिजन यात्रा काढली. यावेळी उच्चवर्णीयांमध्ये भयंकर खळबळ माजली, संतापाची लाटही उसळली. ही हरिजन यात्रा रोखण्याचेही प्रयत्न झाले. इतकंच नाही, याच हरिजन यात्रेदरम्यान पुण्यात गांधींवर बॉम्ब हल्लाही झाला पण त्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याबद्दल सविस्तर माहिती अगोदरच्या प्रकरणात आलेलीच आहे. यावरून अस्पृश्यता निवारण करणाऱ्या गांधींना किती भयंकर याची आपण कल्पना करू शकतो. 4 जून 1927 महात्मा गांधीजींचा संदेश बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरातून निघून गेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंतकरणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत. ही अस्पृश्यता ताबडतोब नष्ट केली नाही तर हिंदू धर्म नामशेष झाल्या वाचून राहणार नाही असंही गांधीजीचं मत असल्याचं बाबासाहेब पुढे सांगतात. यावरून गांधीजी सनातनी वाटतात.

समज गैरसमज एका गालावर चापट मारली तर मी दुसरा गाल पुढे करेल. गांधीजींची अहिंसा. हरिजन यात्रा सुरू असताना त्या दरम्यान गांधींनी एका गालावर चापट मारली की दुसरा गाल समोर करेल हे वाक्य म्हटले होते, पण त्याचा संदर्भ वेगळा होता. दलितांवर सर्वांनी आतापर्यंत इतका अन्याय अत्याचार केला आहे की दलितांनी माझ्या एका गालावर जरी चापट मारली तरी मी दुसरा गाल समोर करेन आणि तरी सुद्धा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन होणार नाही अशा अर्थाचे ते वाक्य होते. मात्र यातला दलितांचा संपूर्ण संदर्भच वगळून फक्त एका गालावर चापट मारली की दुसरा गाल समोर केला पाहिजे इतके सांगितले जाते. सन 1925 मध्ये इंग्रजांनी भारतात आणलेल्या शस्त्रबंदी कायद्याला त्यांनी विरोध केला. गांधींचा शस्त्राला विरोध नाही, पण शस्त्राचा वापर कायदेशीर आणि असहाय्यांच्या मदतीसाठीच केला पाहिजे असे गांधीजी म्हणतात. दिनांक 26 सप्टेंबर 1947 रोजी गांधी म्हणाले की न्याय मिळवण्याकरिता जर कोणताच मार्ग शिल्लक नसेल तर पाकिस्तान सोबत युद्ध करणे अहिंसेच्या विरुद्ध नाही. ही गांधींची अहिंसा होती. गांधींची अहिंसा म्हणजे भित्रेपणा नव्हता. गांधी म्हणत केवळ भ्याडपणा आणि हिंसा यातूनच निवड करावी लागणार असेल तर मी हिंसेची निवड करण्याचा सल्ला देईन. आत्मरक्षणाकरिता व निराधारांचे रक्षण करण्याकरिता आलेली हिंसा ही भित्रेपणाने केलेल्या आत्मसमर्पणापेक्षा कितीतरी अधिक मर्दुमकीय कृत्य आहे. भ्याडपणाने केलेली आत्मसमर्पण ना पुरुषाला शोभा देते ना स्त्रीला. पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर आजचा बांगलादेश येथे नौखाली जिल्ह्यातील स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आहेत हे ऐकून वयाच्या 79 व्या वर्षी गांधींनी अनवाणी एकाकी कोणतेही सरकारी संरक्षण न स्वीकारता खेड्यापाड्यात व घराघरात गेली आणि अत्याचार थांबवला. गांधीजींच्या अहिंसेच्या नावाने बोटे मोडणारे हिंसेचे पुजारी मात्र आपल्या घरात बसून काठे आपटत राहिले. गांधी स्वतः शाकाहारी होते, परंतु जर एखादा शाकाहारी मनुष्य श्रीमंत बनण्यासाठी गरिबांचे आर्थिक शोषण करत असेल, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करत असेल, तर अशा शाकाहारी माणसापेक्षा चांगली वागणूक असणारा मांसाहारी माणूस कधी श्रेष्ठ असतो असे ते म्हणत. जेव्हा प्लेगच्या साथीने माणसे मरत होती तेव्हा ही साथ उंदरांमुळे पसरते, म्हणून उंदीर मारायला पाहिजे आणि साप जाऊन मुले मरण्यापेक्षा सापाला मारले तर मला वाईट वाटणार नाही असे गांधीजी म्हणत. असा प्रॅक्टिकली जीवनाचा विचार करणारे गांधीजी होते. आयुष्यात ज्याच्यावर 5 ते 6 वेळा भीषण हल्ले झाले तरी जी व्यक्ती पोलीस सुरक्षा कठोरपणे नाकारतो ती व्यक्ती डरपोक असेल की निर्भय. आज देशात एकूण नेत्यांपैकी एक तरी इतका हिंमतवान आणि निर्भय नेता किंवा व्यक्ती शोधून सापडणार नाही.

समज गैरसमज गांधींमुळेच भारताची फाळणी झाली म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली. पाकिस्तान निर्मितीची बीजे ही टिळक आणि जिना यांच्यात सन 1916 मध्ये झालेल्या लखनौ करारामुळे रोवली गेली. यात मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला मान्यता देण्यात आली. उर्दू भाषेला विशेष दर्जा दिला गेला. मुस्लिमांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाहून जास्त प्रतिनिधित्व दिले गेले. इथेच पाकिस्तानचा पाया रचला गेला. त्यानंतर सन 1937 मध्ये हिंदू महासभेच्या अधिवेशनात विनायक सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. गांधींनी आयुष्यात कधीच एकदाही फाळणीला पोषक असे ना वक्तव्य केले ना कृत्य केली, पण हा फाळणीचा आरोप लावणाऱ्या आणि अखंड हिंदुस्थानाच्या बाता मारणारे नेते प्रत्यक्षात फाळणी झाली, तेव्हा त्यांनी फाळणी रोखण्यासाठी कवडीचेही प्रयत्न केले नाहीत. साधा निषेध नोंदवला नाही. फाळणी रोखण्याचा कोणता उपाय होता का? तुम्ही तो उपाय गांधी, नेहरू, पटेल, जिनांना सांगितला का? तर नाही. फाळणी थांबवणे सोडा, परंतु फाळणी वेळी हिंदू मुस्लिम वाद वाढून फाळणीसाठी पोषक वातावरण निर्माण केले होते, त्यामुळे फाळणीला मदतच झाली हे ते सांगत नाहीत. हा देश तुटू नये, अखंड राहावा या उद्देशाने गांधींनी जिनांना तुम्हीच या अखंड देशाचे पहिले पंतप्रधान व्हा असे म्हणून अनेकदा विनवले. गांधींनी त्यांना देऊ केलेले अखंड हिंदुस्थानचे पंतप्रधान पद स्वीकारण्यापेक्षा एका नव्या राष्ट्राचा निर्माण संस्थापक होणे ही गोष्ट जिनांच्या लेखी जास्त महत्वाची होती. माझ्या देहाचे तुकडे झाल्यानंतरच या देशाचे तुकडे करा असे म्हणून फाळणीला सुरुवातीपासूनच विरोध करणारे महात्मा गांधी सुद्धा शेवटी हतबल झाले. भारताचे दोन तुकडे करून माउंट बॅटनने इंग्लंडला परत जाण्याचा निर्णय घेतला. तिथे आपण काय पराक्रम केले ते त्याने लंडन मधल्या विशाल सभेत सांगितले. तो म्हणाला, आम्ही लवकर फाळणी करण्यात यशस्वी झालो. एक माणूस फाळणीला राजी नव्हता, पण त्याला आम्ही दूर ठेवले. फाळणीसाठी दोन लोकांना राजी करणे जरुरी होते, त्याशिवाय काँग्रेस वर्किंग कमिटी फाळणीला मान्यता देणार नव्हती. आम्ही कृष्ण मेनन यांना सोबतीला घेऊन नेहरूंना व व्हीपी मेनन यांना हाताशी धरून सरदार पटेलांना राजी केले. जो माणूस फाळणीला कदापि तयार होणार नव्हता त्या महात्मा गांधींना बाजूला ठेवण्यात आले. हे माउंट बॅटन यांचे हे भाषण लिखित स्वरूपात आजही उपलब्ध आहे. यावरून काय सिद्ध होतं? तर इंग्रजांनी फाळणीची सुरुवातीपासूनच तयारी केली, परंतु गांधींचा फाळणीकरिता असा एक तरी प्रयत्न दाखवून द्या, कुठेतरी कोणती कृती सांगा की ज्यावरून कोणी म्हणू शकेल की गांधींनी देशाची फाळणी केली. उलट पक्षी गांधींना ज्या सर्व गुण्यागोविंदाने नांदतील असे सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष भारत राष्ट्र पाहिजे होते.

0: समज गैरसमज सुभाषचंद्र बोस यांना गांधीजींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काढले.
1: सुभाषचंद्र बोस त्या काळात ICS झालेले. मोठ्या पगाराच्या सरकारी नोकरीच्या मागे न लागता स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या चळवळीत सामील झाले. भारतात आल्यानंतर सुभाषबाबू जेव्हा गांधींना भेटले त्यावेळी सुभाषबाबूंनी काँग्रेसचे नेतृत्व करावे असा सल्ला गांधीजींनीच त्यांना दिला. सन 1938 हरिपुरामधल्या काँग्रेस अधिवेशनात सुभाषबाबूंच्या अध्यक्षपदासाठीचा प्रस्ताव स्वतः गांधींनी मांडला होता. त्याला सर्व सदस्यांची मान्यता मिळाली होती आणि सुभाषबाबू काँग्रेसच्या अध्यक्षपदावर सन्मानपूर्वक आरूढ झाले होते. सन 1939 त्रिपुरामध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले. महात्मा गांधी या अधिवेशनाला हजर नव्हते. ते राजकोटला ब्रिटिश सरकारच्या दडपशाही विरोधात उपोषण करत होते. या अधिवेशनात कुणीतरी नवीन सदस्य निवडला जावा असे काँग्रेसच्या कार्यकारिणीचे मत होते. तर पुन्हा मीच अध्यक्ष असलो पाहिजे असा नेताजींचा आग्रह होता. या कार्यकारिणीचा विरोध याकरिता की काँग्रेसची स्पष्टपणे हिटलरच्या विरोधी भूमिका आल्यानंतर सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस कार्यकारिणीतील कुणालाही विश्वासात न घेता अतिशय गुप्तपणे हिटलरच्या मंत्र्याला ताजमहाल हॉटेलमध्ये भेटले होते. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढायला जर्मनी व इटलीतील नाझी आणि फॅसिस्ट या राजवटींची मदत आपण घ्यायला पाहिजे ही सुभाषबाबूंची भूमिका, तर आपण या हुकुमशहांची मदत घेणे म्हणजे उद्या या मदतीचा मोठा आणि न परवडणारा मोबदला देशाला चुकवावा लागू शकतो ही इतरांची भूमिका होती. निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वतीने अधिकृतपणे अध्यक्षपदासाठीचे उमेदवार पट्टाभी सीतारामय्या उभे होते आणि बंडखोर उमेदवार म्हणून सुभाषबाबू विरोधात उभे होते. पण सुभाषबाबूंची लोकप्रियता प्रचंड असल्यामुळे काँग्रेस महासमितीच्या सदस्यांनी बहुमताने सुभाषबाबूंना निवडून दिले आणि पट्टाभी सीतारामय्या पराभूत झाले. आता या प्रक्रियेमध्ये गांधीजी कुठेच नाहीत. सुभाषबाबू गांधीजींना आपण मला कार्यकारिणी निवडीकरता मदत करावी अशी विनंती करतात. महात्मा गांधी त्यावेळी म्हणतात, कार्यकारिणी निवड करणे हा अध्यक्षांचाच पूर्ण अधिकार आहे, त्या अधिकारात मी हस्तक्षेप करणार नाही. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद या कार्यकारिणीत राहायला नकार देतात. सुभाषबाबू म्हणतात, ज्या कार्यकारिणीत नेहरू, पटेल आणि राजेंद्र प्रसाद नसतील त्या कार्यकारिणीचे मला अध्यक्ष राहायचे नाही, असे म्हणून ते काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतात. यात गांधींचा काहीही हस्तक्षेप नसताना गांधींना बदनाम केले जाते. दिनांक 6 जुलै 1944 रोजी सुभाषबाबूंनी प्रत्यक्ष गांधीजींना उद्देशून रेडिओत केलेल्या भाषणात महात्मा गांधींना सर्वप्रथम राष्ट्रपिता संबोधले. ते भाषणात म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सुरू केलेल्या या लढ्याला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागत आहे. गांधींना सर्वप्रथम राष्ट्रपिता संबोधणारे सुभाषबाबू आणि सुभाषबाबूंना सर्वप्रथम नेताजी संबोधणारे गांधीजी होते. सुभाषबाबू भाषण देताना सुरुवातीलाच गांधीजींचे नाव घ्यायचे. या सर्व गोष्टींकडे मात्र हेतुपुरस्कर कानाडोळा केला जातो. आझाद हिंद सेनेच्या पलटणीची नावेही सुभाषबाबूंनी गांधी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, मौलाना ब्रिगेड अशीच ठेवली होती. आझाद हिंद सेनेने अंतिम शरणागती पत्करण्यापूर्वी नेताजींनी त्यांना भारतात गेल्यानंतर अहिंसेचे शिपाई बनून गांधीजींच्या आदेशानुसार काम करा असा निरोपाचा सल्ला दिला होता. हे सत्य जाणीवपूर्वक लपवण्यात येते.

1934 पासून गांधींवर झालेले जीवघेणे हल्ले व गांधी हत्या, ज्यावेळी फाळणीचा विषय सुद्धा नव्हता, ते 1934 सालापासून महात्मा गांधींवर 6 वेळा जीवघेणे हल्ले करण्यात आले. पहिल्यांदा गांधींच्या हत्येचा पहिला प्रयत्न हा 25 जून 1934 रोजी करण्यात आला होता. गांधी हरिजन यात्रेच्या निमित्ताने पुण्यात आले होते. यावेळी एका गाडीवर बॉम्ब फेकण्यात आला होता. गांधींची गाडी समजून दुसरीकडेच बॉम्ब फेकण्यात आला. बॉम्ब फेकून आरोपी पळून गेला. सरकारने त्यावर बक्षीस लावलं, पण तो कधी सापडला नाही. दुसरा हल्ला गांधींवर जुलै 1944 साली पाचगणी येथे झाला. त्यावेळी पुण्यातून खास बस करून 18-20 लोक पाचगणीला आले आणि त्यांनी दिवसभर गांधी विरोधात निदर्शने केली. गांधींनी त्यांचा नेता नथुराम गोडसेला चर्चेसाठी बोलावलं, पण तो चर्चेचं निमंत्रण नाकारून निदर्शने करीत राहिला. त्याच दिवशी संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी नथुराम गोडसे हातात कट्यार घेऊन गांधी विरोधी घोषणा करत गांधीकडे धावला. त्याचवेळी पुण्यातील सुरती लॉजचे मणिशंकर पुरोहित आणि साताऱ्याचे डी भिलारे गुरुजी यांनी नथुरामला मध्येच अडवलं, त्यांच्याजवळचं शस्त्र काढून घेतलं. या घटनेवेळी त्याच्यासोबतची विष्णू करकरे, तत्ते, बडगे, गोपाळ गोळसे आणि इतर सर्व मंडळी पळून गेली होती. पुढे झालेल्या गांधींच्या हत्येत हे सर्व आरोपी होते. तिसरा हल्ला गांधींवर सप्टेंबर 1944 मध्ये झाला. महात्मा गांधी हे वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून मुंबईला जाणार होते. ते मुंबईला जाऊ नये म्हणून नथुराम गोडसे व एल जी थत्ते यांनी एक गड तयार करून सेवाग्राम आश्रमाच्या दारासमोरच धरणे दिले. त्यावेळी नथुराम गोडसेला आश्रमवासियांनी गांधींकडे जाताना थांबवलं होतं. त्याच्याकडे एक जंबिया सापडला. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. गांधींवर हल्ल्याचा चौथा प्रयत्न 29 जून 1946 रोजी झाला. 29 जूनच्या रात्री गांधीजींना घेऊन पुण्याला जाणाऱ्या गाडीसमोर रुळावर मोठे दगड रचून ठेवण्यात आले होते. गाडी दगडांवर धडकली, परंतु ड्रायव्हर सावध असल्याने त्याने ब्रेक लावले. रेल्वेच्या नोंदीनुसार गांधींना घेऊन जाणाऱ्या स्पेशल ट्रेन शिवाय नेहमीची दुसरी कुठलीच गाडी त्या दिवशी त्या मार्गावर नव्हती. पाचव्यांदा गांधींवर मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न झाला. तो 20 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊस येथे सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी मदनलाल पाहवा आणि विष्णू करकरे, दिगंबर बडगे, शंकर किस्ते या गोपाळ गोडसे व नथुराम गोडसे यांनी मिळून गांधींना मारण्याची योजना केली. प्रार्थना सुरू झाल्यावर सर्व तयारीची खून मिळताच पाहवा येथे बॉम्बस्फोट झाला. मोठा स्फोट होऊन खूप धूर आणि धूळ उडाली. इतर सदस्यांनी घाबरून कोणतीच कृती केली नाही. त्यावेळी पाहवा एकटा धरला गेला, बाकी सदस्य पळून जाण्यात यशस्वी ठरले. या बॉम्ब हल्ल्याच्या फक्त 10 दिवसानंतर म्हणजे शुक्रवार 30 जानेवारी 1948 गांधीजी प्रार्थना स्थळाकडे जात असताना नथुराम गोडसेने स्वयंचलित पिस्तूल काढून 3 फुटांवरून गांधींच्या छातीत 3 गोळ्या झाडल्या आणि शेवटी गोडसे महात्मा गांधींची हत्या करण्यात यशस्वी झाला. 1934 सालापासून गांधींवर होणाऱ्या हल्ल्यांची श्रृंखला शेवटी त्यांच्या हत्येवरच थांबली होती.

विधिमंडळावरील बॉम्ब हल्ला आणि भगतसिंगांनी सँडर्सचा केलेला खून यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेलेले होते. महात्मा गांधींनी आयर्विन यांच्यासोबत अनेक तास चर्चा केली. भगतसिंग आणि सहकाऱ्यांचा मृत्यूदंड टाळण्याची विनंती केली. अनेकदा गांधींनी तो विषय काढला, पण आयर्विन त्यात हस्तक्षेप करायला सातत्याने नकार देत राहिले. गांधींच्या तगाद्याने शेवटी आयर्विन वैतागले होते. एकदा तर वैतागून आयर्विन यांनी गांधीजींना विचारले की हिंसक कृत्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांची बाजू तुम्ही घेता तरी कसे. त्यावर गांधी आयर्विनला म्हणाले होते, येथे हिंसा अहिंसेचा प्रश्न कुठे येतो. देशासाठी प्राण देण्याची तयारी असलेल्या हिम्मतवान बहादूर लोकांसाठी मी प्रयत्न करतोय. ब्रिटिश सरकार भगतसिंगांची फाशी रद्द करण्यासाठी तयार झाले नाही. याला अनेक कारणे होती. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंग यांनी पोलीस सुपरिंटेंडंट सँडर्स याचा दिनांक 28 डिसेंबर 1928 रोजी लाहोरमध्येच गोळ्या घालून खून केल्याचा आरोप आधी त्यांच्यावर होताच, त्यात दिनांक 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग आणि सहकाऱ्यांनी केंद्रीय विधिमंडळात प्रवेश करून त्यात दोन बॉम्ब टाकले. यावेळी तिथे सर्व ब्रिटिश सदस्य आणि जॉन सायमन हा अधिकारी सुद्धा होता. या सर्वांनी ही घटना आपल्या डोळ्या देखत घडताना बघितली होती. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या सर्वांना दिनांक 24 मार्च 1931 रोजी फाशी देण्याचे ठरले होते, पण जनमताच्या रेट्यामुळे दिनांक 23 मार्च म्हणजे एक दिवस आधीच फाशी देण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला. हे जेव्हा गांधीजींना कळले तेव्हा त्यांनी पहाटे 6 वाजताच व्हॉइस रॉयला ट्रंक कॉल केला. तो वेळेवर पोहोचला देखील, पण व्हॉइस रॉयच्या टेबलावर ठेवला गेला नाही. पंजाब आणि आजूबाजूच्या प्रांतातील जे इंग्रज आयसीएस अधिकारी होते त्यांनी ब्रिटिश सरकारला स्पष्ट शब्दात कळवले की या लोकांची फाशी आपण टाळली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. त्यामुळे फाशी टाळणे हे ब्रिटिश सरकारसाठी कठीण झाले होते. एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 6 वेळा गांधींनी भगतसिंगांना फाशीच्या शिक्षेत सूट मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्या तिघांना सोडवण्यासाठी तिघांना फाशीऐवजी कमीत कमी शिक्षा द्यावी असे पत्र लिहून कळवले, परंतु काही बाबतीत माझे हात बांधलेले आहेत असे म्हणत लॉर्ड आयर्विन यांनी तेव्हा महात्मा गांधींची विनंती धुडकावून लावली होती. हा निर्णय ब्रिटिश सरकारचा असल्याने लॉर्ड आयर्विन काहीच करू शकले नाहीत. लॉर्ड आयर्विन आपल्या आत्मचरित्रात स्वतः कबूल करतात की भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांची फाशी टळावी म्हणून भारतातल्या एकाच माणसाने प्रयत्न केला आणि तो माणूस म्हणजे गांधी होते, पण मी काही करू शकलो नाही. माझे हात प्रशासनाने बांधलेले होते. स्वतः भगतसिंगांचे सहकारी प्रसिद्ध बंगाली क्रांतिकारक जतींद्रनाथ सन्याल यांनी भगतसिंगांची फाशी रोखण्यासाठी गांधीजींनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देशाला झाली नाही याबद्दल आपल्या चरित्रात खंत व्यक्त केली आहे आणि गांधींनी केलेल्या प्रयत्नांची हकीकत सविस्तरपणे नोंदवलेली देखील आहे. सन 1921 ते 1942 हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अन इंडियन स्ट्रगल या पुस्तकात लिहिला गेला आहे. त्यात सुभाषचंद्र बोस म्हणतात, इट मस्ट बी ऍडमिटेड दॅट गांधीजी डिड ट्राय हिज बेस्ट टू सेव्ह भगतसिंग. अजून कुठला पुरावा हवा आहे, पण असा आरोप करणारे मात्र स्वतः काय केले हे कधीच सांगत नाहीत.

महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात शत्रुत्व दाखविण्यासाठी कायम पुणे कराराचा संदर्भ दिला जातो. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ असावेत अशी बाबासाहेबांची मागणी होती, परंतु स्वतंत्र मतदारसंघामुळे दलित आणि इतर समाजामध्ये दरी निर्माण होईल यासाठी दलितांना राखीव मतदारसंघ असावेत असे गांधीजींचे मत होते. दिनांक 24 सप्टेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना भेटले. चर्चेअंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या योजनेप्रमाणे संयुक्त राखीव मतदारसंघांना मान्यता दिली, पण त्यांची संख्या ब्रिटिश पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांनी सुचवलेल्या 97 जागांवरून 147 जागांवर नेण्यात यावी अशी मागणी केली. गांधीजींनी ती मागणी मान्य केली. हाच तो सुप्रसिद्ध पुणे करार जो गांधी विरोधकांनी गांधीजींच्या नावे कुप्रसिद्ध करून ठेवला. पुणे करार हा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील शत्रुत्वाचे द्योतक आहे असे म्हणणाऱ्यांनी विभक्त अर्थात स्वतंत्र आणि राखीव मतदारसंघातील फरक आणि हा पुणे करार पूर्णपणे समजून घेतला पाहिजे. गांधींनी विभक्त मतदारसंघाला विरोध केला म्हणजे त्यांनी दलितांच्या राखीव मतदारसंघालाच विरोध केला असा गैरसमज केला जातो. पुणे करारानंतर बऱ्याच वर्षांनी लुई फिशर या गांधीजींच्या चरित्रकाराने तुम्ही पुणे करार मान्य का केलात असे डॉक्टर आंबेडकरांना विचारले असता बाबासाहेब म्हणाले, गांधींशी माझे तीव्र मतभेद आहेत, मात्र या सबंध जगात मला समजून घेणाराही फक्त गांधीजी हा एकच माणूस आहे. यावेळी एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे नंतर बाबासाहेबांना सुद्धा गांधीजींचे म्हणणे पटले होते, कारण ज्या स्वतंत्र मतदारसंघासाठी बाबासाहेब आग्रही होते त्या दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी बाबासाहेबांनी जेव्हा राज्यघटना लिहिली गेली तेव्हा केली नाही. पुणे करारानंतर दिनांक 30 सप्टेंबर 1932 रोजी मुंबई येथे अस्पृश्य समाज सेवक संघ याची गांधीजींनी स्थापना केली, ज्याच्या 12 सदस्यांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राव बहादूर श्रीनिवासन हे देखील संस्थापक सदस्य होते. गांधीजी, नेहरू आणि सरोजिनी नायडू हे तिघे दिल्लीत होते. त्यावेळी त्यांच्यात भारताची घटना तयार करण्याविषयीची चर्चा

आपल्या आत्मकथेमध्ये लिहून ठेवले आहे की जवाहरलाल नेहरूंनी मला सचिवालयात बोलवून स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात विधिमंत्री पद स्वीकारण्यास तयार व्हाल काय अशी पृच्छा केली. याला मी होकार दिला कारण मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी त्यांनी कोणतीही अट ठेवलेली नव्हती. हे स्वतः बाबासाहेब सांगतात. यावरून काय सिद्ध होते? महाडला बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहाच्या मंडपात फक्त एकच फोटो लावलेला होता आणि तो महात्मा गांधींचा होता असे बाबासाहेब संपादक असलेल्या बहिष्कृत भारत मध्ये नमूद केलेले आहे. ही घटना काय दर्शवते? गांधीजींच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांनी गांधींचे सचिव प्यारेलाल यांना स्वतःच्या दुसऱ्या विवाहाची निमंत्रण पत्रिका देताना म्हटले की आज बापू असते तर किती खुश झाले असते. याला म्हणतात मनभेद नसणे. गांधी आणि बाबासाहेबांचे 100 पैकी 2 मुद्द्यांवर मतभेद असतील पण 98 मुद्द्यांवर त्यांचे एकमत होते. बाबासाहेबांना महाडचा सत्याग्रह, मंदिर प्रवेश चळवळ आणि शेवटी धर्मांतर करावे लागले. हे काय गांधींमुळे? हा विचार सुद्धा या निमित्ताने व्हायला हवा.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.